नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 13 श्रावण शके 1948 अर्थात 4 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगळ.

आशा भोसले यांना श्रुतेहो आपण ऐकत होतात. श्रुतेहो अशी दुर्मिळ आणि अवीट गोडीची, अभिजात संगीत, आपल्या मनातलं संगीत आणि आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी जोडली गेली अशी सगळी गाणी फक्त आणि फक्त आमच्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन एआयआर ॲप आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर आपण जोडले गेलेले राहा. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असते, ती मिळवावी लागते, मिळते आपल्या आसपासच असते. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टीत असतो मला तरी तसा वाटतो आणि तो प्रत्येकाला तसं वाटत असेल. आता इतका पाऊस पडतोय बाहेर, मस्त छान वातावरण आहे. पावसात एकतर घरात शांतपणे बसून एका हातात चहा किंवा कॉफी आणि दुसऱ्या हातात वाचायला मस्तपैकी एक पुस्तक हे सगळं घेऊन निवांत बाहेर जो पडतोय पाऊस तो ऐकत बसावं. पाऊस जरा उघडला की अंगणात जरा रेंगाळावं, कुठेतरी फुटलेली नवी कोरी पालवी न्याहाळत आणि आलेली नवी नवी फुलं उत्सुकतेने बघत, किंवा मग मेडिटेशन म्हणून झाडांची काटछाट करत अधूनमधून येणारं तण उपटून टाकत मजेत जगावा पाऊस न भिजता कोरडाच राहून, किंवा किंवा मग रेनकोट छत्री असं कशालाही आणि कुणालाही सोबत न घेता बाहेर पडावं. खूप खूप खूप पावसात खूप खूप भिजावं, अगदी आत झिरपू द्यावा पाऊस, म्हणजे झाड करावं स्वतःचं. आणि मग आपल्याला बिलगून जाणारे पाण्याचे ओहळ बघत राहावे तासनतास, आणि मग त्यावर पडणारे पावसाचे थेंब पावसाच्या चालीवर डान्स केल्यासारखे दिसतात बघा. आणि ते थेंबाचं तसं कोसळणं म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर नृत्य असतं. आणि पावसाचा तो आवाज सगळ्यात सुरेल गाणं, मस्त आहे की नाही असं.

आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जावो, सगळं आपल्या मनासारखं होवो, आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं सगळं पूर्ण हो. या शुभेच्छांसह जपूया एकमेकांना, एकमेकांना सहकार्य करूया, टेन्शन न घेता, टेन्शन न देता सोबत राहूया, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात सताप या औषधी वनस्पतीची लागवड. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यायची काळजी या माहितीचा भाग चौथा. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर अनुराधा ढवळीकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पत्रानुबंध या मालेत साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत बोंजा यांनी घेतलेला साहित्यवेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन नितीन साळुंखे यांच्या या पुस्तकाचं. सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग नटभैरव. सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका कोमल कुंभार आणि आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात आजचा विषय आहे केसांची निगा. आणि याविषयी बोलण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर शमीम दळवी यांना. दुपारी 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात रोहित धारप यांचं गायन राग मुलता.

0: संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात प्रभू तेंडुलकर यांचं सरोदवादन राग पिंपलास, संध्याकाळी 5:30 युववाणी तरुणाईचा बाजार, तरुणाई स्वतः स्वतःसाठी एक मोठी बाजारपेठ कशी बनली याविषयीचा कार्यक्रम, संध्याकाळी 6:30 अमृत कलशमध्ये परिपूर्ण नवीन अध्याय ज्येष्ठ साहित्यिक अ नारसन कुटे यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्याद्वारे प्रायोजित कार्यक्रम, रात्री 8:30 संसद समीक्षा, रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं, मान्सून सक्रिय होता. कमाल तापमान कुलाबा इथं 31, सांताक्रूज इथं 31, किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 85% इतकी नोंदली गेली आणि सांताक्रूज इथं 2.4 mm पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि कमाल तापमान 31 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील, मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि मच्छीमार बांधवांसाठी सूचना, वारे तशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील, वादळात त्यांचा वेग वाढू शकतो आणि पावसाच्या जोरदार सरी येतील. हे होतं हवामान वृत्त. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आत्ता आपण ऐकलं. 6:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 1 ते 1.5 मीटर उंच असलेल्या सताप या झुडुपाला अनेक फांद्या असतात. पाने आकाराने लहान आणि टोकावर जाड एका आड एक असे असतात. पानांचा रंग काळसर हिरवा असतो. पानावर अतिसूक्ष्म तेलग्रंथी असतात. पान चिरडल्यास उग्र वास येतो. याची फुलं छोटी पिवळसर जांभळट असतात. फळं लहान त्रिकोणी असतात. मध्यम ते हलकी 5.5 ते 7.5 pH असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. कोरडे शुष्क उष्ण आणि समशीतोष्ण हवामान या पिकाला चांगलं मानवतं. सतापाची लागवड ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी. त्यासाठी 45x45 cm अंतरावर फुल्या पाडाव्यात आणि प्रत्येक फुलीवर 2 ते 3 बिया टोकाव्यात. 6 ते 7 दिवसांनी बियांचं अंकुरण होतं. अंकुरणानंतर 35 ते 40 दिवसांनी एकरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्पुरत द्यावं. पाऊस नसल्यास 1 ते 2 वेळा हलकं सिंचन करावं. उगवणीनंतर 60 ते 65 दिवसांनी कळ्या धरायला सुरुवात होते तेव्हा एकदा सिंचन करावं आणि पीक तणविरहित ठेवावं. मुख्य फांद्यांना आलेली फुलं थोडी सुकायला लागल्याबरोबर त्यांची काढणी करावी. 2 ते 3 काढण्यामध्ये फुलं पूर्ण काढून होतात. शेवटच्या फुलांच्या वेळेला पूर्ण झुडूप मुळासकट उपटून काढावं आणि सावलीत वाळवावं. पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी शेतात थोडा भाग फळ आणि बियाणं धरण्यासाठी ठेवावा. झुडूप सुकायला लागल्यावर त्याची काढणी करावी. तुकडे करून त्याची थंड अंधाऱ्या जागेत साठवणूक करावी. सतापाच्या हिरव्या पंचांगाचं एकरी 1800 ते 2000 किलो उत्पन्न मिळतं. वाळल्यावर ते 600 ते 800 किलो इतकं भरतं. त्यापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढण्यात येतं. तेलाचा उतारा 1.3% मिळतो. सतापाच्या तेलामध्ये कॅप्रॉनिक, प्लॉगोनिक, कॅप्रिलिक आणि सेथायलिक ॲसिड्स, ग्लुकोसाइड, रुटीन, गंधक आणि मिथेलिन हे प्रमुख घटक असतात. सतापाचा उपयोग कफ, ताप, खोकला, अर्धांगवायू, स्त्रियांची मासिक पाळी, चर्मरोग, पोटदुखी, अजीर्ण, अल्सर, यकृत वाढ, मंदाग्नी, पायावरील सूज, स्तंभशूल, वात, लघवीला न होणे इत्यादी विकारावरील औषध निर्मितीमध्ये होतो.
0: सताप या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ता आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारण कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलीस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावी. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रिपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतो आहे त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतं आहे. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इशू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आत्ता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
0: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.
2: परिसर

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या, संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण साहित्यातील पत्रलेखन या प्रकाराचा आढावा घेणारी पत्रानुबंध ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांचं पत्रसाहित्य याविषयी बोलणार आहोत. साने गुरुजी यांना आपण कवी, कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत म्हणून ओळखतो. पण विशेषतः साने गुरुजी म्हटलं की आपल्याला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनपर कादंबरीची आठवण होते. हे गुरुजींचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्या आत्तापर्यंत लाखो प्रती खपलेल्या आहेत. हे पुस्तक मातेचा महिमा गाणार आहे. आईच्या थोर शिकवणुकीचे, साध्या सरळ सुंदर जीवनाचे करुण परंतु कथात्मक चित्र गुरुजींनी या कादंबरीतून रेखाटले आहे. त्या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर संस्कार केले. तसेच त्यांचे मुलांसाठी असलेले इतर लेखने मराठीत अजरामर झाले आहे. त्यातील सुंदर पत्रे याविषयी आज आपण बोलणार आहोत. साने गुरुजी यांनी 1949 ते 1950 या दरम्यान साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिलेली 42 पत्रे यात आहेत. या पत्रांमधून निसर्गप्रेम, बालपण, मानवता आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संदेश मिळतो. ही पत्रं त्यांनी जरी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा हिला लिहिली असली तरी ती महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांनी या पत्रातून जीवनमूल्य, चारित्र्य, प्रेम, निसर्ग, श्रम, शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे. या पत्रातून व्यक्तिगत आणि कौटुंबिक तपशील केवळ निमित्त मात्र आहेत. व्यापक आणि संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद यातून प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुरुजींनी लिहिली तशी पत्र मराठीत यापूर्वी कुणी लिहिली नव्हती आणि पुढेही कुणी लिहिल असं वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशाची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे या पत्रातून गुरुजींचं मन स्पष्ट दिसून येतं. त्यांचं आभाळा एवढं विशाल मन, शिशिरासारखे कोमल मन, धरित्रीसारखं उदार मन यातून स्पष्ट दिसून येतं. ही पत्रं महाराष्ट्रातील बालगोपाळांचा वारसा झालेली आहेत. आपण वेळेअभावी त्यांचं 11 जून 1949 च्या साधनाच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका पत्रातील काही अंश पाहणार आहोत. त्यातून आपल्याला त्यांचं निसर्गप्रेम पाहायला मिळेल. चिरंजीव प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद, अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात. दर आठवड्यात एक पत्र पाठव

0: म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवलं की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, अभ्यास न करताही पास झालीस, मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बहु तुला वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याकडून शिकली असशील आणि तर आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय, जपून हो. असा व्यक्तिगत मजकूर झाल्यानंतर ते निसर्ग वर्णन करू लागतात. पाऊस दूर आहे अशी सगळ्यांची कल्पना होती, पण यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारीच फजिती, शेतकऱ्यांची अजून घरं शिवायची होती, कुणी नुसतीच उस्तरून ठेवली होती, राप शेतात नेऊन जाळायचा होता, कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोईवर पाऊस आला, मी बघत जात होतो. तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, कुठेतरी पाऊस पडला असावा. सुगंध आला, इतक्यात पाऊस, अरे येऊ दे, गुरांना पाणी होईल, परंतु पुढे दगानाही न देणार. पाऊसच सुरू झाला असं समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल, आणि पुढे पाऊस न आला तर सर्व प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला, पाऊस पडे टापूर टिपूर, नदीला आला पूर, माझे घर आहे दूर. हे चरण आठवले. मी टोपी काढली, डोक्यावर अमृतवृष्टी पडो असं म्हटलं. मी गावाकडे पावलं वळवली, लोकांची धावपळ दिसली. हे वर्णन वाचून आपल्याला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही सुंदर पत्रं तुम्ही प्रत्यक्षातच वाचली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला साने गुरुजी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन चे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं, वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा, तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयव दानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026

0: 2023 च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबविलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणापलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे.

त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात, तसंच दूरदूरचे भाविकही गंगास्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफनसारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता. आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस.
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
3: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
1: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: शोधे हो या

0: या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
0: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे. म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार

0: सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला, तर हे महाराष्ट्र प्रगती करेल. या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: साहेब, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या 4 नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगानं विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल?
0: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्नित आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं. आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आहेत आणि हे 4 कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजेत, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्क प्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल. आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहेत आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
0: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहित आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात, त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल. म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीनं आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातले म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणतो.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे, त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे, या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केलेली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा, त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ती मिटतील आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं आहे, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं तर आपण नोटीस दिली पाहिजे, नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देतो.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का काही?
0: नक्कीच, कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील. त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल, नाकी भत्त्यांमध्ये. आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतन, वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असतील यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा, पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. पण साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा मार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन एक फार महत्वाचा आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
0: आपल्याला माहित आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
0: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात आहेत यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतं. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, त्यांना नेण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय, त्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
2: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहित भागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, या महत्त्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्यांनो नमस्कार.
5: विक्रम, आजची केस आहे या 57 वर्षांच्या आहेत. आता यांची उंची आहे 160 सेंटीमीटर आणि वजन आहे 93 किलो जेव्हा त्या तुझ्याकडे आल्या. मिसेस प्रिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना त्रास म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि प्री डायबेटिक होत्या.
6: येस, प्रिया मॅडमची केस सांगतो. 160 सेंटीमीटर उंचीला 93 किलो वजन म्हणजे आपण समजू शकतो वजन हे भरपूर जास्त होतं. दुसरी गोष्ट, वय सुद्धा 57 होतं. आणि तिसरी गोष्ट, एवढं वजन आणि वय असून देखील त्यांना ब्लड प्रेशर सोडून कुठली गोळी नव्हती. कारण का, रोज थोड्याफार म्हणजे आपण जे शाळेत पीटीचे एक्सरसाइजेस करतो तर ते आणि साधारण अर्धा तास चालणं असं रोज त्या फॉलो करत होत्या. आणि त्यांचं वजन हे जे 93 किलो होतं, त्यांचं हे जे वजन वाढलं ते मेनोपॉज जेव्हा त्यांना झाला म्हणजे त्यांच्या वयाच्या 50-51 वर्षी, तर तेव्हा बेसिकली त्यांचं वजन वाढून गेलं. आता त्याच्या आधी त्यांचं वजन साधारण 70-75 मध्ये असायचं, जे सुद्धा उंचीपेक्षा जास्त होतं पण एवढं जास्त नव्हतं. पण मेनोपॉज मध्ये जे वजन वाढलं ते त्यांनी कमी करण्याचा काही प्रयत्न कधी केला नाही आणि ते 93 येऊन भरपूर वर्ष स्टेबल झालं होतं. त्यांचं HbA1c बेसिकली 6.4 गेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीसच्या गोळ्या चालू शक्यतो करायच्या नव्हत्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी.
5: सो त्यांना तू काय काय सांगितलंस आणि वजन कमी किती झालं तेही ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011 32 500 9011 32 500 90111 32 500. सो विक्रम, तू सांगतोयस मिसेस प्रिया यांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की बीपीची गोळी त्यांची चालू होती ब्लड प्रेशरची, पण त्यांना डायबिटीसची गोळी चालू करायची नव्हती आणि त्यासाठी वजन कमी करायला त्या आल्या होत्या.
6: तर बेसिकली मग त्या आल्यानंतर त्यांची सगळी व्यवस्थित केस स्टडी केली, त्यांची करंट लाईफस्टाईल बघितली. आता व्यायाम जसं मी म्हटलं तसं थोडेफार पीटीचे एक्सरसाइजेस आणि अर्धा तास चालणं ते सुद्धा पार्किंग मध्येच, त्यामुळे एवढाच एक्सरसाइज होता जो काही पुरेसा नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याच्या बाबतीत कसं होतं त्यांचं की नाश्ता करत नव्हत्या आणि सकाळी फक्त साखर घातलेला चहा होत होता. मग दुपारी भरपूर भूक लागल्यानंतर जेवण सुद्धा जरा जास्तच खाते म्हणत होत्या त्या. आणि मग परत संध्याकाळी काही नाही, परत रात्री जेवत होत्या 7 वाजता, तेव्हाही भरपूर खात होत्या. असं थोडंफार त्यांचं होत होतं. आणि मध्ये मध्ये खूप म्हणजे ज्याला आपण वायफळ खाणं म्हणतो, कुठं थोडा चिवडा खा, कुठं काही फ्रीज मध्ये पेढा दिसला तो खा, असं त्यांचं भरपूर त्याच्यामध्ये होत होतं. कारण का, दोन जेवण त्यांना पुरत नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या, एक्सरसाइज लिहून दिले, एक्सरसाइजची त्यांना सवय होती त्यामुळे एक्सरसाइज रेजिमेंट फॉलो करायला त्यांना काही त्रास गेला नाही. आणि आम्ही जे मी नेहमी म्हणतो, मी एक्सरसाइज प्रत्येक क्लायंटला त्या माणसाचं किंवा स्त्रीचं वय अनुसरून फिजिकल लिमिटेशन, त्यांचं मेडिकल प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना व्यायाम देतो. त्यामुळे त्यांना ते व्यायाम जमतातच करायला. व्यायाम सोपा होता, डाएट घरचं होतं, नाश्ता चालू करायला सांगितला, चहातली साखर बंद करायला सांगितली. फॉर्च्युनेटली झोपेच्या वेळा तशा ठीक होत्या, फक्त थोड्या करेक्ट करायला लागल्या. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम फॉलो करायला चालू केला. मात्र प्रचंड काटेकोरपणे त्यांनी सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम घड्याळ्याच्या ठोक्याप्रमाणे फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला, आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झाले. 4 महिन्यात 12 किलो ऍट द एज ऑफ 57 वजन कमी झालेलं आहे. 93 होतं, 81 वरती आलेलं आहे. माझ्या मते त्यांचं अजून एक वर्षभरात त्यांचं वजन काय किती कमी येईल सांगूही शकत नाही. खूप चांगल्या स्पीडने त्यांचं वजन कमी होत आहे. प्रॉबेबली त्या 65 पर्यंत देखील येऊ शकतील, जे म्हणजे या वयात खूपच
5: चांगला रिझल्ट आहे. नक्कीच याच केस बरोबर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच

0: विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111-3500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आणि आता एक प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
5: ओके.
6: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
5: ओके.
6: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
6: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
5: ओके.
6: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी

0: संघा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आता कार्यक्रम भावधारा।
4: अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतरसह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमूर्ती अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्यप्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजलपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालय कडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदोव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गायीचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, एपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी

यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गौतम करंदीकर यांनी गायलेली आत्ताची ही रचना होती श्रीकृष्ण बेडीकर यांची. आणि आता ऐकूया गोविंद पोळे यांना, त्यांनी गायली आहे मधुकर जोशी यांची रचना.

0: शीतल खांडेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 45 15.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवरच्या पुतळ्यांमध्ये सर रिचर्ड टेम्पल यांचा पुतळा देखील आहे. रिचर्ड टेम्पल 1877 ते 1880 या दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यापूर्वी सन 1874 मध्ये ते बंगाल प्रांताचे गव्हर्नर असताना तिथे पडलेल्या दुष्काळात त्यांनी ब्रिटिश ब्रह्मदेशातून 0.5 दशलक्ष टन तांदूळ आयात केला होता. अन्नधान्य उपलब्ध करून दिलं होतं आणि उपासमारीमुळे होऊ शकणारे मृत्यू रोखले होते. दुष्काळाच्या दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एतद्देशीयांना मदत पुरवल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना होती. रिचर्ड टेम्पल यांनी ब्रिटिश भारताच्या प्रशासकीय सेवेत बजावलेल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
2: सन 1884 साली लंडन इथले शिल्पकार थॉमस ब्रॉक यांनी पांढऱ्याशुभ्र संगमरवरात घडवलेला टेम्पल यांचा 7 फूट 3 इंच उंचीचा पुतळा बसवण्यात येणार होता तो मुंबईच्या टाउन हॉलमध्ये. पण प्रत्यक्षात उभारण्यात आला तो ओव्हल मैदानाच्या ईशान्य कोपऱ्यावर. नेमकं सांगायचं तर चर्चगेटच्या पारशी बावडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिका बेहराम वेलच्या अगदी समोर हा पुतळा उभा होता. आज ह्या ठिकाणी जमशेडजी जीजी भॉय यांचा पुतळा दिसेल. ह्या पुतळ्यामध्ये टेम्पल मुंबई प्रांताच्या गव्हर्नरसाठी असलेल्या औपचारिक पोशाखात उभे असलेले दाखवलेले आहेत.
1: डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांचा पुतळा. डॉक्टर थॉमस ब्लॅनी हे राजकारणी किंवा प्रशासक नव्हते. त्या काळातल्या मुंबईकरांची समर्पितपणे सेवा करणारे हे वैद्यकीय डॉक्टर होते. त्यामुळे भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवर उभ्या असलेल्या राणी आणि इतर बड्या ब्रिटिश प्रशासकांच्या पुतळ्यांसोबत उभ्या असलेल्या डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांच्याबद्दल 4 शब्द लिहिणं अगत्याचं आहे.
2: डॉक्टर ब्लॅनी 1826 साली वयाच्या 3र्या वर्षी आयर्लंडहून मुंबईला आले. 1839 ते 1847 अशी 8 वर्ष वगळल्यास आयुष्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांच्या ते सेवेत राहिले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 1836 साली वयाच्या 13व्या वर्षी ते मुंबईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आरोग्य खात्यात सहाय्यक म्हणून नोकरीला लागले. 1839 साली ते इंग्लंडला परत गेले आणि तिथल्या 8 वर्षांच्या वास्तव्यानंतर 1847 साली पुन्हा मुंबईला आले. मुंबईत

0: परतून त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि 1851 साली डॉक्टरकीची पदवी मिळवली. त्यानंतर सन 1860 पर्यंत कंपनी सरकारच्या आरोग्य सेवेत त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं आणि पुढे त्यांनी राजीनामा दिला. स्वतःचा खाजगी दवाखाना सुरू करून सर्वसामान्य मुंबईकरांना आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. लवकरच ते लोकांचे डॉक्टर म्हणून लोकप्रिय झाले.
1: डॉक्टर ब्लॅनिंगचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगांवर औषधोपचार करत नसत, तर लोकांना होणाऱ्या आजारांची कारणं शोधून त्यावर उपाययोजना व्हावी म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रातून त्यासंबंधात लिखाणही करत असत. सरकार दरबारीही त्यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणाची आवर्जून दखल घेतली जाई. लोकांच्या आरोग्याप्रती असलेली त्यांची तळमळ लक्षात येऊन 1868 साली सरकारने त्यांची JP अर्थात जस्टिस ऑफ पीस या मानद पदावर नेमणूक केली आणि इथून पुढे त्यांचा मुंबई नगरपालिकेत प्रवेश झाला. 1875 मध्ये ते मुंबईचे शेरीफ झाले. 1876 मध्ये त्यांची कॉरोनर म्हणून नेमणूक झाली आणि या पदावर ते पुढची 18 वर्ष राहिले. या काळात मुंबईकर त्यांना ज्युरीवाला डॉक्टर म्हणून ओळखू लागले होते. 1878 दुष्काळात मुंबईत पसरलेल्या पिवळ्या तापाच्या साथीत त्यांनी मुंबईकरांवर उपचार करून अनेकांचे जीव वाचवले होते. त्याबद्दल त्यांना पुन्हा मुंबईच्या शेरीफ पदी बसवण्यात आलं. 2 वेळा शेरीफ पद भूषवण्याचा मान मिळालेली तोवरची ही पहिलीच व्यक्ती.
0: मुंबई नगरपालिकेच्या सेवेत त्यांनी महापालिकेचे सदस्य, अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य अशा विविध पदांवर काम केलं. विशेष म्हणजे या पदांवर असताना ते कोणतंही मानधन घेत नसत. मुंबईसाठी भूमिगत गटार योजना राबवण्यात, तुलसी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. तसंच सदर पुरवठा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंडमधील काही खाजगी व्यक्तींचं कारस्थानही त्यांनी हाणून पाडलं आणि पाणी पुरवठा नगरपालिकेच्या ताब्यात राखला. मुंबईचा सिंह अशी ओळख असलेले फिरोजशहा मेहता यांचे ते नगरपालिकेतले खंदे पाठीराखे होते. डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांचा दिनांक 1 एप्रिल 1903 या दिवशी कुलाब्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
1: मुंबई नगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ब्लॅनी यांचा पुतळा मुंबईत असावा यासाठी वरजीवनदास माधवदास, त्रिभुवनदास माधवदास, सर दिनशा मेहता अशा प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला होता. पुतळा घडवणारे इटालियन शिल्पकार GW व्हिला यांना सिटिंग देण्यासाठी डॉक्टर ब्लॅनी यांच्यासोबत सोराबजी वॉर्डन इटलीला गेले होते. VT स्टेशनच्या म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर भाटिया बागेत म्हणजे पूर्वीच्या बझार गेट गार्डन्समध्ये दिनांक 4 जून 1894 रोजी त्यावेळचे म्युन्सिपल कमिशनर ॲक्वर्थ यांच्या हस्ते डॉक्टर ब्लॅनी यांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लांब कोट परिधान केलेल्या डॉक्टर ब्लॅनी यांच्या पुतळ्याचा एक हात छातीवर होता. हे हृदयापासून या शहराची आणि शहरवासियांची सेवा करण्यास कटिबद्ध होते असं दर्शवणारा हा पुतळा होता.
0: मुंबईत वास्तव्य करणारे आणि आपल्या जिवंतपणीच पुतळा उभारलेला पाहणारे डॉक्टर थॉमस ब्लॅनी हे पहिलेच ब्रिटिश होते.

अज्ञात मुंबई. श्रोतेहो, आताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 6वा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: गदी माडगुळकरांचं हे गाणं होतं, बाळा जो जो रे या सिनेमातलं आशा भोसले यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: गीतबहार कार्यक्रम श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत। सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एकटी या सिनेमातलं गाणं ऐकूया। गदी माडगुळकरांनी हे गाणं या सिनेमासाठी लिहिलेलं आहे आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी।

जिव्हाळा या सिनेमातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं होतं ग दि माडगुळकरांचं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम भावधारा विद्या करळीकर यांना ऐकूया.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

भूमानंद बोगम आणि श्यामा चित्तार यांच्या स्वरात राम तारे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच

समाप्त करत आहोत. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात गम्मत जम्मत या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अरुण पौडवाल.

0: सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण.
1: आपले केस सुंदर निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात गंमत जंमत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. याच चित्रपटातलं आणखीन एक गीत आता ऐकूया, अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुप्रसिद्ध हरहुन्नरी गायक किशोर कुमार यांचा जन्मदिन आहे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं पहिलं मराठी गीत आता आपण कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत. किशोरदांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केवळ दोनच मराठी गाणी गायली आहेत आणि त्यातलं गंमत जम्मत या चित्रपटातलं अश्विनी येना हे गीत. या गाण्याविषयी खरं तर एक किस्सा आहे की जेव्हा हे गाणं सचिन पिळगावकर यांनी किशोरदांना गाणं गाण्याची विनंती केली तेव्हा किशोरदांनी सुरुवातीला नकार दिला कारण त्यांना मराठीतील छ आणि ळ या अक्षरांचा उच्चार करताना अडचण यायची. पण गीतकार शांताराम नांदगावकर यांना जेव्हा सचिन पिळगावकरांनी हे सांगितलं तेव्हा शांताराम नांदगावकरांनी च आणि ळ या अक्षरांचा एकही शब्द न वापरता गाणं सचिनजींना लिहून दिलं. त्यांनी ते किशोर कुमार यांना दाखवलं आणि ते खुश झाले आणि ते गाणं गायला होकार दिला. खरं तर गीतकार नांदगावकरांची पण कमाल आहे. पुढे हे किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं सुपरहिट झालं तेच गाणं आता ऐकूया.

अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरात गम्मत जम्मत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अरुण पौडवाल. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद शेवरे यांच्या बासरीवादनात राग नटभैरव. मध्यलयगत रूपक तालामध्ये निबद्ध आहे.

द्रुतगती तीन तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा याने. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद शेवरे यांच्या बासरीवादनात राग नटभैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद शेवरे यांच्या बासरीवादनात राग नटभैरव ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।
2: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदीतलं बातमीपत्र, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत।

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात देवमाणूस या चित्रपटातलं गीत। गीत आहे गदी माडगुळकर यांचं आणि संगीतकार आहेत सुधीर फडके। या गीतासाठी पसंती कळवली आहे जांभरून तालुका अर्धापूर परभणीहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशीष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी यांनी। ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत।

उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या स्वरात चंदनाची चोळी अंग अंग जळी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचा, संगीतकार होते राम कदम, आणि या गीतासाठी पसंती कळवली होती. जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर यांनी, तसंच वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद येथून. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, संगीतकार आहेत राम फाटक, आणि या गीतासाठी कसं पसंती कळवलेली आहे. महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, ज्योती, रेयांश आणि गुडिया ठाकूर यांनी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

0: अर्चना कान्हेरी यांच्या स्वरात ययाती देवयानी या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
2: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
3: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
4: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
5: श्रोतेहो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
4: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
5: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

कवी कुसुमाग्रज यांचं पद आत्ताच यांनी लिहिलेलं पद आत्ताच आपण ऐकलं, ययाती देवयानी या नाटकातलं, जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. या गीतासाठी पसंती कळवली होती मणी कारखाना, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा सचिन, संजय साळवे तसंच प्राजक्ता साळवे यांनी. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगिळ यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना.

मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली छाया वानखेडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चित्ररेखा देशमुख यांच्या स्वरात सुहासिनी इर्लेकर यांची रचना.

वसंत निनावे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणी गायकवृंदाने गायली होती आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं माझं वीज शीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारामागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारामागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित, तू विंड शीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंड शीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूनेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूनी.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंड शीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा, मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेत सापडत नाहीत, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विंड शीटर.
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं, मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळं, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडंसं डेकोरेशनचं सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तकं रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तकं शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलायस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित, तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा, हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बरं, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी आहेत की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विंडशीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
1: ओहो हो.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जातं, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. हा, पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हा, हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलींची शर्यत काढलेली दिसते.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय हे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
0: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनिटं.

0: किंवा अर्धा तास.
1: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
2: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
0: थांब थांब, मी टोपली घेतो.
1: टोमॅटो किती छान दिसत आहेत.
0: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
2: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
1: म्हणजे विश्वास.
2: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
0: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
1: अजूनही असे लोक आहेत.
2: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
0: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
1: तो छोटा मुलगा.
0: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
0: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
2: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
0: अच्छा, अरे मला सांग, तुला काय आवडतं?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
1: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तस?
0: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरंच?
0: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
1: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
0: काय सांगतेस हो?
1: अगदी मित्रासारखा.
0: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का.
1: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
1: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
2: हो सांग ना.
1: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
0: बर, करेक्ट.
2: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
1: हो ना.
0: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
2: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
0: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
1: मग रात्री पुन्हा युट्यूब वरचा प्रयोग.
0: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
2: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
0: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
1: बरोबर, कारण आज दुकानच बंद होत.
0: आता हे सांगायची गरज होती का तुला?
2: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
1: कोणती? ही?
2: हो.
1: अरे यात तर पुस्तक आहे.
0: काय? मी तर घेतलंच नव्हतं.
2: मग हे आलं कुठून?
0: अरे हो, मी विसरलोच होतो.
1: काय आठवलं?
0: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
1: दुकानदार अजूनही असं करतात?
0: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
2: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
1: कोणतं पुस्तक आहे ते?
0: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
1: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
0: नाही नाही, 2-3 पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
2: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
0: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
1: सुखदा, खरं सांगू?
2: काय?
1: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
0: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
1: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
2: ते तर छानच होईल की.
0: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं खरी गोष्ट असतात.
2: कोण असेल?
0: थांब थांब, मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
1: रोहित कोण होतं?
0: अगं समोरच्या काकू ग.
2: काय रे, काय म्हणत होत्या?
0: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या 2 खुर्च्या मागत होत्या.
1: दिल्यास का तू मग?
0: हो मग, देणार आहे.
2: आणि परत आणायला सांगितलंच?
0: नाही नाही.
1: ते का?
0: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आत्ताच.
2: बरोबर.
1: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
0: काय?
1: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहतं.
2: आणि परत येतं.
0: आता कधी उशिरा येतं ते सोडा.
1: तेव्हा?
0: तेव्हा आपण आठवण करून देतो, मग दुसरं कोणीतरी घेऊन जातं.
2: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
0: हो हो.
2: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
1: काय म्हणाल्या?
2: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
0: वा वा वा प्रणव, शाबास.
1: म्हणजे आजच सुरुवात केली.
0: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
2: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
0: माझी झाली.
1: माझी अजून झाली नाहीये. पण
0: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
1: पण काय

0: बोलू?
1: पुस्तकाबद्दल कमी, ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
2: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
0: म्हणजे
2: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण?
0: हे लक्षात ठेवते मी.
2: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
1: कोणती रे?
2: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
0: खरंच,
1: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
2: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
1: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
2: सुखदा, तू हा प्रश्न मला तीनदा विचारलायस.
1: कारण दोनदा तू विसरलास.
2: नाही नाही, आज विसरणार नाही बघ तू.
0: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
1: एवढं घाबरायला काय झालं?
0: 2 मिनिटं बोलायचंय ना.
2: अगं, ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
0: तरीही
1: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
2: बरं, आपण निघूया का?
0: हो,
1: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
2: आता हे कशासाठी?
1: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
0: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
2: अरे होय की, आज एक पान उद्या नवा विचार. वा,
0: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
1: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
0: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
2: फार लोक नसतील, पण काय सांगता येत नाही. बुवा,
0: म्हणजे
2: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
1: आणि मनापासून ऐकणारे कान.
2: करेक्ट.
0: अरे किती मजा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
2: मला ना त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
1: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक?
0: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
2: यावर अगदी सगळेच हसले.
1: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
0: आणि रोहित,
2: काय
0: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
2: मग
0: 5 मिनिटं बोललास.
1: मी घड्याळ बघत होते.
2: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
0: हे मात्र खरंय,
1: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
2: कशात? कशात सांग.
1: कार्यक्रम संपल्यानंतर.
0: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
2: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
1: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
0: आणि प्रणव
2: का, त्याचं काय झालं?
0: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
1: मग
0: मी म्हटलं नक्की सांग.
2: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
1: कसं?
2: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
0: आणि शेवट गप्पांवर झाला.
1: खरं तर शेवट झाला नाहीच,
2: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
0: सुखदा, मी एक ठरवलंय.
1: काय?
0: महिन्यातून 1 दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
2: मग
0: फक्त कुणाला तरी भेटायचं.
1: छान.
2: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
0: नाही.
2: फोन?
0: तोही नाही.
1: मग
0: थेट बेल वाजवायची.
2: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
0: तर सांगायचं.
1: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले हो ना.
2: नाही नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
0: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
1: कारण त्यात अपेक्षा नसते.
2: असते ती फक्त
0: आपुलकी.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्समधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारला आहे तुम्ही चेतना. कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे

0: होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
1: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काही सांगा.
0: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाही आहे. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात, पण स्त्रियांमध्ये रोज केस धुवू नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं
1: पोत
0: आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा. आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवलात तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही जात. आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही, तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाही आहे, पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं, त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवरनुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाही आहे.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारला आहे चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाही आहे, तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की

0: तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता, फेस वॉश वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे. मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये. पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्ररात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणतः जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकंसं कोमट करून लावा. कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मुळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये
0: येण्यासाठी तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जातं. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा 1-2 तासपर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता. कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर, असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झालेत हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी?
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे. कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा.

0: जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये, आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचारोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार, मी चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाड, नांदेडहून, बोरगाव येथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा?
1: बरं,
0: नमस्कार सर. कोंडा झाल्यावरती, जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं, पण जर हे सगळं केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचारोगतज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम.
1: हा, प्रश्न विचारा आपला.
2: हा, मी नांदेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
2: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला टेन्शन आल्यामुळं असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचा.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचंही प्रमाण वाढलं आहे, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामात वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
0: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्यामागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा, नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. हॅलो.
1: हा, बोला.
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
1: बरं, विचारा प्रश्न.
3: हॅलो.
1: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलतेय खारघरवरनं. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं? मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आत्ता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होत आहेत, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना? कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे दोन प्रश्न आहेत.

0: मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
1: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुळापासून तेल जास्त सुटते. मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका.
2: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
1: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवतंय की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय, त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा, आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादनं घ्यायचा प्रयत्न करा.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हॅलो, प्रश्न विचारा आपला.
3: मॅडम, माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
2: बर.
3: तर माझं एक म्हणणं होतं की आता कोंडा बी जास्त होतो ना, आता जी आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
2: बर.
3: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
1: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदीसुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डायसुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो, कारण ती नैसर्गिक आहे, परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो

0: तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगा?
0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम, की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं, तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनरसारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा, केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगले.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपलं आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फूड, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन B12, विटॅमिन D हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणंसुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा पण येतं, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला, आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा.
2: हॅलो.
1: हा, तुम्ही रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
2: हॅलो.
1: हॅलो हॅलो, हा
2: हॅलो,
1: तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही थोडा रेडिओ
2: हा
1: सँचरपासून दूर
2: मी नांदेडून बोलतोय, संजय राऊत.
1: बरं,
2: हा माझं एक कसं आहे, माझ्या मुलाला त्याने म्हणजे समोरून समोरून असे केस केलेले आहेत, तर त्याच्यात ट्राय वगैरे लावलेलं, म्हणजे कुणी सांगते ट्राय लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा ओके. सर नमस्कार, जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे चाई असू शकतं. चाई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार तेवढ्या गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला ॲलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल त्याला ॲलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे, तर या वेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं, आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये मध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचार.
2: मी विजय कुमार स्वयं बोलते, बस्टवा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचार.
2: तिथे आमच्या शेजारीमध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
2: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा याच्यामुळे कारणं बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्समधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केसगळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो, पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहूनच उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ॲसिड हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील, त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्त्वाचं आहे चेतना, की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे. पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडित आहे.

0: कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला जाते केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप, परंवर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खतं देता, त्याला पाणी देता, मग त्याचप्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे, ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्त्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका, दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असं

0: असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

गोंधळ आत्ताच आपण ऐकलात. संगीतकार होते अजय अतुल. अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आणखीन एक गीत आता आपण ऐकूया, श्रेया घोषाल यांच्या स्वरात. चित्रपट आहे नीळकंठ मास्तर.

शंकर महादेवन यांच्या स्वरात अगबाई अरिच्चा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात जी चौका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं परेश मोकाशी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकणार आहोत आपण, आणि त्यानंतर 1:40 मिनिटांनी धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली.

0: मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषयसूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षण

0: निदर्शकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2:00 PM तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवला आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर भूम इथं पार पडलं. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 एकूण 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,569 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार उमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
2: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
4: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:45 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

आमोद दातार यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची रचना आत्ताच आपण ऐकली आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण साहित्यातील पत्रलेखन या प्रकाराचा आढावा घेणारी पत्रानुबंध ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांचं पत्रसाहित्य याविषयी बोलणार आहोत. साने गुरुजी यांना आपण कवी, कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत म्हणून ओळखतो. पण विशेषतः साने गुरुजी म्हटलं की आपल्याला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनपर कादंबरीची आठवण होते. हे गुरुजींचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्या आत्तापर्यंत लाखो प्रती खपलेल्या आहेत. हे पुस्तक मातेचा महिमा गाणार आहे. आईच्या थोर शिकवणुकीचे, साध्या सरळ सुंदर जीवनाचे करुण परंतु कथात्मक चित्र गुरुजींनी या कादंबरीतून रेखाटले आहे. त्या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर संस्कार केले. तसेच त्यांचे मुलांसाठी असलेले इतर लेखने मराठीत अजरामर झाले आहे. त्यातील सुंदर पत्रे याविषयी आज आपण बोलणार आहोत. साने गुरुजी यांनी 1949 ते 1950 या दरम्यान साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिलेली 42 पत्रे यात आहेत. या पत्रांमधून निसर्गप्रेम, बालपण, मानवता आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संदेश मिळतो. ही पत्रं त्यांनी जरी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा हिला लिहिली असली तरी ती महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांनी या पत्रातून जीवनमूल्य, चारित्र्य, प्रेम, निसर्ग, श्रम, शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे.

0: या पत्रातून व्यक्तिगत आणि कौटुंबिक तपशील केवळ निमित्त मात्र आहेत. व्यापक आणि संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद यातून प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुरुजींनी लिहिली तशी पत्र मराठीत यापूर्वी कुणी लिहिली नव्हती आणि पुढेही कुणी लिहिल असं वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशाची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे या पत्रातून गुरुजींचं मन स्पष्ट दिसून येतं. त्यांचं आभाळा एवढं विशाल मन, शिशिरासारखे कोमल मन, धरित्रीसारखं उदार मन यातून स्पष्ट दिसून येतं. ही पत्रं महाराष्ट्रातील बालगोपाळांचा वारसा झालेली आहेत. आपण वेळेअभावी त्यांचं 11 जून 1949 च्या साधनाच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका पत्रातील काही अंश पाहणार आहोत. त्यातून आपल्याला त्यांचं निसर्गप्रेम पाहायला मिळेल. चिरंजीव प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद, अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात. दर आठवड्यात एक पत्र पाठव म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवलं की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, अभ्यास न करताही पास झालीस, मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याकडून शिकली असशील आणि तर आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय, जपून हो. असा व्यक्तिगत मजकूर झाल्यानंतर ते निसर्ग वर्णन करू लागतात. पाऊस दूर आहे अशी सगळ्यांची कल्पना होती, पण यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारीच फजिती, शेतकऱ्यांची अजून घरं शिवायची होती, कुणी नुसतीच उस्तरून ठेवली होती, राब शेतात नेऊन जाळायचा होता, कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोईवर पाऊस आला, मी बघत जात होतो. तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, कुठेतरी पाऊस पडला असावा. सुगंध आला, इतक्यात पाऊस? अरे येऊ दे, गुरांना पाणी होईल, परंतु पुढे दगानाही न देणार. पाऊसच सुरू झाला असं समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल, आणि पुढे पाऊस न आला तर? सर्व प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला, पाऊस पडे टापूर टिपूर, नदीला आला पूर, माझे घर आहे दूर. हे चरण आठवले. मी टोपी काढली, डोक्यावर अमृतवृष्टी पडो असं म्हटलं. मी गावाकडे पावलं वळवली, लोकांची धावपळ दिसली. हे वर्णन वाचून आपल्याला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही सुंदर पत्रं तुम्ही प्रत्यक्षातच वाचली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला साने गुरुजी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2 वाजतायत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 1 ते 1.5 मीटर उंच असलेल्या सताप या झुडुपाला अनेक फांद्या असतात. पाने आकाराने लहान आणि टोकावर जाड एका आड एक असे असतात. पानांचा रंग काळसर हिरवा असतो. पानावर अतिसूक्ष्म तेलग्रंथी असतात. पान चिरडल्यास उग्र वास येतो. याची फुलं छोटी पिवळसर जांभळट असतात. फळं लहान त्रिकोणी असतात. मध्यम ते हलकी 5.5 ते 7.5 pH असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. कोरडे शुष्क उष्ण आणि समशीतोष्ण हवामान या पिकाला चांगलं मानवतं. सतापाची लागवड ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी. त्यासाठी 45x45 cm अंतरावर फुल्या पाडाव्यात आणि प्रत्येक फुलीवर 2 ते 3 बिया टोकाव्यात. 6 ते 7 दिवसांनी बियांचं अंकुरण होतं. अंकुरणानंतर 35 ते 40 दिवसांनी एकरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्पुरत द्यावं. पाऊस नसल्यास 1 ते 2 वेळा हलकं सिंचन करावं. उगवणीनंतर 60 ते 65 दिवसांनी कळ्या धरायला सुरुवात होते. तेव्हा एकदा सिंचन करावं आणि पीक तणविरहित ठेवावं. मुख्य फांद्यांना आलेली फुलं थोडी सुकायला लागल्याबरोबर त्यांची काढणी करावी. 2 ते 3 काढण्यामध्ये फुलं पूर्ण काढून होतात. शेवटच्या फुलांच्या वेळेला पूर्ण झुडूप मुळासकट उपटून काढावं आणि सावलीत वाळवावं. पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी शेतात थोडा भाग फळ आणि बियाणं धरण्यासाठी ठेवावा. झुडूप सुकायला लागल्यावर त्याची काढणी करावी. तुकडे करून त्याची थंड अंधाऱ्या जागेत साठवणूक करावी. सतापाच्या हिरव्या पंचांगाचं एकरी 1800 ते 2000 किलो उत्पन्न मिळतं. वाळल्यावर

0: तेलामध्ये कॅप्रॉनिक, फ्लॉगोनिक, कॅप्रिलिक आणि सेथायलिक ॲसिड्स, ग्लुकोसाइड, रुटीन, गंधक आणि मिथेलिन हे प्रमुख घटक असतात. सतापाचा उपयोग कफ, ताप, खोकला, अर्धांगवायू, स्त्रियांची मासिक पाळी, चर्मरोग, पोटदुखी, अजीर्ण, अल्सर, यकृत वाढ, मंदाग्नी, पायावरील सूज, स्तंभशूल, वात, लघवीला न होणे इत्यादी विकारावरील औषध निर्मितीमध्ये होतो.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा.
2: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिश कालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिश कालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसाचा होतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलीस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावे. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने

0: आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आत्ताच आपण ऐकलात.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
2: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
3: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 वाजता आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतो आहे त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतं आहे. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आत्ता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे.

0: माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आहे आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा विज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो. व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अतुल फडके यांची.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह

अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

0: बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं ॲलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे. मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90 खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे.

0: अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आता ऐकूया सुरुवातीला हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात हवामान मुख्यतः ढगाळ राहील. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो. अच्छा, वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे.

0: सुखदा, अगं माझं विंड शीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारामागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारामागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित, तू विंड शीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंड शीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूने की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूनी.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ, सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंड शीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा, मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेस सापडत नाहीत, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विंड शीटर.
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं, मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळं, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचा सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तकं रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तकं शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलंयस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित, तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा, हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बर, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी आहेत की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विंड शीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
1: ओहो हो.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जातं, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. हा, पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसतेय.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय हे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
0: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही नाही.

0: बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनटं थांबावंसं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनटं किंवा अर्धा तास.
2: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
1: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
0: थांब थांब, मी टोपली घेतो.
2: टोमॅटो किती छान दिसत आहेत.
0: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
1: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
2: म्हणजे विश्वास.
1: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
0: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
2: अजूनही असे लोक आहेत?
1: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
0: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
2: तो छोटा मुलगा.
0: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
0: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
1: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
0: अच्छा रे, मला सांग तुला काय आवडतं.
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
2: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तस?
0: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरंच?
0: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
2: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
0: काय सांगतेस हो?
2: अगदी मित्रासारखा.
0: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
1: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का.
2: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
1: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
2: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
1: हो सांग ना.
2: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
1: बर,
0: करेक्ट.
1: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
2: हो ना.
0: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
1: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
0: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
2: मग रात्री पुन्हा युट्यूब वरचा प्रयोग.
0: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
1: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
0: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
2: बरोबर, कारण आज दुकानच बंद होत.
0: आता हे सांगायची गरज होती का तुला?
1: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
2: कोणती? ही?
1: हो.
2: अरे यात तर पुस्तक आहे.
0: काय? मी तर घेतलंच नव्हतं.
1: मग हे आलं कुठून?
0: अरे हो, मी विसरलोच होतो.
2: काय आठवलं?
0: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
2: दुकानदार अजूनही असं करतात?
0: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
1: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
2: कोणतं पुस्तक आहे ते?
0: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
2: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
0: नाही, 2-3 पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
1: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
0: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
2: सुखदा, खरं सांगू?
1: काय?
2: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
0: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
2: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
1: ते तर छानच होईल की.
0: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं खरी गोष्ट असतात.
1: कोण असेल?
0: थांब थांब, मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
2: रोहित कोण होतं?
0: अगं समोरच्या काकू ग.
1: काय रे, काय म्हणत होत्या?
0: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या 2 खुर्च्या मागत होत्या.
2: दिल्यास का तू मग?
0: हो मग, देणार आहे.
1: आणि परत आणायला सांगितलंच?
0: नाही नाही.
2: ते का?
0: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आत्ताच.
1: बरोबर.
2: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
0: काय?
2: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहतं.
1: आणि परत येत.
0: आता कधी उशिरा येतं ते सोडा.
2: तेव्हा
0: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
1: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
0: हो हो.
1: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
2: काय म्हणाल्या?
1: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
0: वा वा वा, प्रणव शाबास.
2: म्हणजे आजच सुरुवात केली.
0: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
1: बरं,

0: उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
1: माझी झाली,
2: माझी अजून झाली नाहीये. पण
1: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
2: पण काय बोलू,
0: पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
1: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
2: म्हणजे
1: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण?
2: हे लक्षात ठेवते मी.
1: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
0: कोणती रे?
1: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
2: खरंच,
0: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
1: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
0: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
1: सुखदा, तू हा प्रश्न मला 3 विचारलायस.
0: कारण 2 तू विसरलास.
1: नाही नाही, आज विसरणार नाही बघ तू.
2: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
0: एवढं घाबरायला काय झालं?
2: 2 बोलायचं आहे ना.
1: अगं ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
2: तरीही
0: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
1: बरं, आपण निघूया का?
2: हो.
0: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
1: आता हे कशासाठी?
0: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
2: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
1: अरे होय की, आज एक पान उद्या नवा विचार. वा,
2: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
0: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
2: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
1: फार लोक नसतील, काय सांगता येत नाही.
2: म्हणजे
1: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
0: आणि मनापासून ऐकणारे कान.
1: करेक्ट.
2: अरे किती मजा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
1: मला ना त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
0: आणि त्या 8 मुलीने सांगितलेलं पुस्तक?
2: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
1: यावर अगदी सगळेच हसले.
0: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
2: आणि रोहित,
1: काय
2: तू 2 बोलणार होतास?
1: मग
2: 5 बोललास.
0: मी घड्याळ बघत होते.
1: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
2: हे मात्र खरंय.
0: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
1: कशात? कशात सांग.
0: कार्यक्रम संपल्यानंतर.
2: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
1: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
0: आणि 2 तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
2: आणि प्रणव
1: का, त्याचं काय झालं?
2: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
0: मग
2: मी म्हटलं नक्की सांग.
1: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
0: कसं?
1: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
2: आणि शेवट गप्पांवर झाला.
0: खरं तर शेवट झाला नाहीच,
1: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
2: सुखदा, मी एक ठरवलंय.
0: काय?
2: महिन्यातून 1 कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
1: मग
2: फक्त कुणाला तरी भेटायचं.
0: छान.
1: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
2: नाही.
1: फोन?
2: तोही नाही.
0: मग
2: थेट बेल वाजवायची.
1: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
2: तर सांगायचं.
0: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले हो ना.
1: नाही नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
2: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
0: कारण त्यात अपेक्षा नसते.
1: असते ती फक्त
2: आपुली.

आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. आणि याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल.
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: तुम्ही मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीतकार होते श्रीनिवास खळे. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य.
2: ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. 1958 मध्ये मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे विधान कष्टकरी आणि कामगार वर्गाप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी सांगतं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली इथं भाऊराव आणि वालुबाई यांच्या पोटी झाला. तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं मूळ नाव. अण्णा हे त्यांचं टोपण नाव होतं, पण ते सर्वांना त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे असंच सांगत आणि त्याच नावानं ते सर्व परिचितही झाले. अण्णा शाळेत फक्त 1.5 दिवसच गेले. तत्कालीन जातीव्यवस्था आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीची चीड येऊन अण्णांनी शाळा सोडून दिली. 18 विश्व दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, प्रपंचाचे होणारे हाल यातून बाहेर पडण्यासाठी पुढे त्यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांनी मजुरीची कामं करत आणि पायी चालत पूर्ण केला. नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी कधी हमाली केली, कधी फेरीवाल्याचं काम करून चरितार्थ चालवला. शेवटी मुंबईतल्या मिलमध्ये त्यांना काम मिळालं. कामगार चळवळीपासून सुरुवात केलेले अण्णाभाऊ पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते बनले. अण्णाभाऊ सुरुवातीला

डॉक्टर श्रीपाद डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीनं प्रभावित झाले. दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा कलापथक स्थापन करून त्यांनी श्रमिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाची सूत्र मूठभर सधन वर्गाच्या हाती राहतील अशी त्यांची धारणा होती आणि त्यासाठीच कष्टकऱ्यांचा आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 16 ऑगस्ट 1947 या दिवशी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला. इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुंबईची खरी ओळख ही कष्टकऱ्यांच्या घामातून होते हे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. ही मुंबई

अण्णाभाऊ कम्युनिस्ट शिकवणुकीला अनुसरत आपल्या हिंदू मातंग कार्याकडे वळले. हिंदू मातंग आणि कामगारांच्या अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला. त्यातून त्यांनी सामाजिक संरचनेमध्ये हिंदू मातंग समाज आणि कामगार वर्गाचं असलेलं महत्त्व स्पष्ट केलं. साहित्यरत्न अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरानगर सारख्या झोपडपट्टीमध्ये राहून विपुल आणि दर्जेदार लेखन केलं. भांडवलशाही आणि जातीय विषमतेनं ग्रासलेल्या भारतीय समाजात अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्याचं मूल्यमापन त्यांच्या हयातीत किंवा त्यानंतरही झालेलं नाही. अण्णाभाऊंचं साहित्य कवडीमोल भावानं विकत घेऊन त्यावर अनेक प्रकाशक लक्षाधीश झाले, पण अण्णाभाऊंच्या वाट्याला मात्र उपेक्षितांचं, दारिद्र्याचं आणि हलाखीचं जीवन आलं. त्यांचं साहित्य केवळ मराठीच नव्हे तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे. मुंबईत राहत असल्यानं तिथल्या शहरी वातावरणामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांमधून मुंबईला त्यांनी दुर्व्यवहारी, शोषणकारी आणि अन्यायपूर्ण असं म्हटलं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह रशियापर्यंत पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला प्रथम मायभूमीच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा या पोवाड्यानं संपूर्ण जगाला छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं, पराक्रमाचं आणि स्वराज्य निर्मितीचं अत्यंत वीररसपूर्ण वर्णन कळालं. तसंच लेनिनगार्डचा पोवाडा अतिशय लोकप्रिय झाला. अण्णाभाऊ जेव्हा लेनिनगार्डला पोचले तेव्हा तिथं त्यांनी चित्रा कादंबरी रशियन भाषेत अनुवादित केली. प्राध्यापक तातिया कातेनिना या त्यांना भेटल्या. त्या अस्सल मराठी बोलत. लेनिनगार्डचा पोवाडा लेनिनगार्डच्या दैदिप्यमान लढ्याचं स्मारक वाचकांच्या डोळ्यापुढे उभं करतो असं त्या म्हणाल्या. आजही रशियामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या साहित्याचं ग्रंथालय असून त्यांच्या साहित्यावर तिथे PhD ही केली जाते. 1961-62 सुमारास अण्णाभाऊ साठे इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या आमंत्रणावरून रशियाला गेले आणि मॉस्कोमधील भव्य अशा लेनिन चौकात लाखो रशियन नागरिकांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र पोवाडा त्यांनी सादर केला. रशियन दुभाषानं या पोवाड्यातील अर्थ रशियन जनतेला समजावून सांगितला आणि अण्णाभाऊंच्या वीररसानं प्रभावित होऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना अक्षरशः मिठी मारून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. पंडित नेहरूंना त्यांच्या रशिया भेटीत जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अण्णाभाऊंना आपल्या भेटीस घेऊन या असं सांगितलं. तेव्हा अण्णाभाऊंनी मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, नेहरूंना मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत आलं पाहिजे असं सांगितलं. शेवटी ही भेट झालीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि 1960 संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांचा मेळ अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून घातला.

0: धारवाड आणि बेळगावसह महाराष्ट्रभर अण्णाभाऊंची हलगी वाजत आणि गाजत राहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही एक अजरावर छक्कड अण्णांनी लिहिली. या छक्कडेतून अण्णाभाऊंनी उपेक्षित आणि कष्टकरी माणसांचं आपल्या गावाशी आपल्या मातीशी असणारं भावनिक नातं मांडलं आहे.
1: माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गाव

त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची महीना कशी ओ त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अत्यंत घट्ट वैचारिक आणि गुरु शिष्यासारखे होते. अण्णाभाऊ हे डॉक्टर आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानत त्यांच्या चळवळी आणि विचारांवर अण्णाभाऊंची अफाट श्रद्धा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे झाला. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचवले. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव हे अजरामर गीत बाबासाहेबांच्या प्रति अण्णाभाऊंच्या निस्सीम श्रद्धेचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या शोषितांच्या आणि वंचितांच्या हक्काच्या लढ्यात अण्णाभाऊंनी एक निष्ठावान अनुयायी म्हणून मोठं योगदान दिलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील दलित साहित्याचे पायाभरणीकार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक होते. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये जवळपास 30 कादंबऱ्या 21 कथासंग्रह लिहिले, कित्येक लोकनाट्य आणि पोवाडे देखील लिहिले. त्यासोबत त्यांनी स्फुटलेखन आणि प्रवासवर्णनही लिहिली. अण्णाभाऊंच्या या विपुल ग्रंथसंपदेचं जवळपास 27 भाषांमध्ये जगभरात भाषांतर झालेलं आहे. अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटांची निर्मितीही झाली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर निर्मित चित्रपटातून अण्णाभाऊंनी एक छोटीशी भूमिकाही केली होती. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्या ग्रामीण आणि शोषित वर्गाच्या जीवनावर आधारित असल्यानं त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीत त्या खूपच गाजल्या. त्यांनी त्यांच्या साहित्यानं उपेक्षित आणि वंचित घटकांच्या संघर्षाला आणि जीवनाला प्रभावीपणे वाचा फोडली. रशियामधील काही प्रसिद्ध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. रशियन विद्यापीठांकडून अण्णाभाऊंच्या नावानं विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते. रशियामध्ये अण्णाभाऊ भारताचे मॅक्झिम गॉर्की किंवा

0: दलित साहित्याचे जनक म्हणून गौरवले जातात. तसंच मार्गारेटा रुडोमिनो ऑल इंडियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को इथं त्यांचा अर्धाकृती पुतळा देखील उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली एक अजरामर कादंबरी आहे. मांग समाजाच्या शोषण त्याग आणि शोषणाविरुद्धच्या लढाऊ वृत्तीचं ज्वलंत चित्रण यामध्ये आहे. दुष्काळात समाजासाठी ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध बंड करणाऱ्या शोषितांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या फकीरा या नायकाचं आणि त्याच्या त्यागपूर्ण बलिदानाचं त्यामध्ये वर्णन आहे. ही कादंबरी शोषितांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दस्तऐवज आहे. फकीरा ही काल्पनिक कादंबरी नाही. अण्णाभाऊंनी जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं तेच या कादंबरीत आहे. डोंगरात आणि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व त्यांनी या कादंबरीत एकत्रित केलं. या फकीराची दऱ्याखोऱ्यात जेव्हा भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हाच अण्णाभाऊंचा जन्म झाला होता. जेव्हा अण्णांचा जन्म झाला हे फकीराला कळलं तेव्हा त्यांनी इंग्रज खजिना लुटला आणि त्या लुटीतून 2 उंजळी सुरती रुपये अण्णांच्या आईच्या ओटीत ओतले. आपल्या तलवारीच्या धारेनं फकीरानं इंग्रजांना आणि सावकारांना सळो की पळो करून सोडलं. गोरगरिबांचा अन्नदाता पालनकर्ता फकीरा हा उपेक्षित होता, अंधारात होता. तो प्रकाशात यावा, त्यानं शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहावं म्हणून त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढे याच कादंबरीवर चित्रपट निघाला. फकीरामध्ये अण्णांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलं. या नायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना नंतर इंग्रजांनी अटक केली, त्यांचा छळ केला आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारलं असं या कादंबरीत चित्रण आहे. फकीरा ही अशा विदारक सत्यघटनेवर आधारित कादंबरी आहे. वैजयंता ही अण्णाभाऊंची कादंबरी अत्यंत संवेदनशील आणि नायिका प्रधान अशी कादंबरी आहे. ही कादंबरी तमाशा या लोककलेत काम करणाऱ्या एका स्वाभिमानी संघर्षशील स्त्री कलावंतिणीच्या आयुष्यावर आधारलेली आहे. वैजयंता ही तमाशातील एक अत्यंत सुंदर, गुणी आणि स्वाभिमानी कलावंत स्त्री आहे. ती स्वतःच्या कलेशी एकनिष्ठ आहे. या कलेलाच तिनं आपलं जीवन मानलेलं आहे. तमाशा हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय कलाप्रकार, मात्र पितृसत्ताक समाजव्यवस्थेत या कलावंतिणीचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं. मंचावर वैजयंताच्या कलेची स्तुती करणारा पुरुषवर्ग ती मंचावरून खाली आल्यावर तिचं चारित्र्य हनन करतो आणि तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा बळजबरीनं उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु वैजयंता केवळ एक उपेक्षित किंवा अबला स्त्री बनून राहत नाही. ती या शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि पुरुषी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवते. समाज व्यवस्थेकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता ती या अन्यायी प्रवृत्तीचा धैर्यानं प्रतिकार करते. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून स्त्री मुक्तीचा आणि तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. उच्च नीचतेच्या आणि जातीयतेच्या भिंती ओलांडून माणसाला मानवी हक्क मिळवून देण्याचा अण्णाभाऊंचा विचार या कथेतून स्पष्ट होतो. थोडक्यात सांगायचं तर वैजयंता ही कादंबरी म्हणजे तमासगीर कलावंताच्या दुःखाचं चित्रण आणि शोषित स्त्रियांच्या बंडखोर वृत्तीचं एक उत्कृष्ट साहित्यिक प्रतीक आहे. अण्णाभाऊंचे हे नायक आणि नायिका प्रतिनायक किंवा न नायक नाहीत, तर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी प्राणार्पण करायला तयार असणारे धीरोदात्त नायक नायिका आहेत. म्हणूनच अण्णाभाऊंचं साहित्य हे जगातील अभिजात साहित्याच्या तुलनेत किंचित उज्ज्वस ठरतं. आर्थिक कुचंबणा, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीयांकडून होणारा अन्याय यातूनही माणूसपण जपणाऱ्या अण्णाभाऊंच्या नायक नायिका सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देत राहतात. अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आणि समाजासाठी लढणारे, दारिद्र्याशी झुंजणारे हे बंडखोर लोकनायक आणि लोकनायिका, या जातीभेदाच्या भिंती नष्ट करणाऱ्या आणि विषमतेविरुद्ध बंड करणाऱ्या आहे. तसंच त्या भारतीय संस्कृतीची मूल्य जपणाऱ्या, प्रसंगी प्राणांची बाजी लावणाऱ्या, कणखर पारंपरिक आणि जाचक रूढी परंपरांना जुगारणाऱ्या क्रांतिकारी अशा व्यक्तिरेखा आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. लेखन केलं होतं डॉक्टर पल्लवी साठे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट बाळा जोजोरे आणि संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

0: या आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. राम कदम यांच्या जीवनातले अनेक चढ उतार आतापर्यंत आपण बघितले. संगीतकार राम कदम यांनी अगदी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं नसलं तरी देखील त्यांनी असं लिहून ठेवलंय की कोणतंही गाणं 3.5 मिनिटांमध्ये कसं बसवायचं यासाठी मी अनेक गुरूंकडून शिक्षण घेतलेलं आहे आणि बऱ्याच जणांकडून त्यांना खूप शिकायलाही मिळालं होतं. आणि त्या सगळ्यांच्या शिक्षणातून राम कदम यांनी स्वतःची एक स्वतंत्र शैली बनवली होती आणि त्यामुळेच ते विविध ढंगाचं संगीत देऊ शकले. नाना प्रकारच्या गीतांची मराठी रसिकांवर मनमुराद उधळण त्यांनी केली. पण तरीसुद्धा राम कदम म्हणजे लावणी हा शिक्का त्यांच्यावर का बसला याचं दुःख मात्र त्यांना शेवटपर्यंत होतं. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी सून माझी लक्ष्मी चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया, काळीज खुलतंय.

संगीतकार राम कदम यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक थोरा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला आणि विशेषत राम कदमांवरती तीन अण्णांचे परिणाम होते. पहिले अण्णा म्हणजे व्ही शांताराम, गदी माडगुळकर हे दुसरे अण्णा आणि अनंत माने हे तिसरे अण्णा. तिघांनाही अण्णा म्हणूनच ओळखलं जायचं. राम कदमांनी असं सांगितलंय की शांताराम बापूंकडून पांढऱ्या शुभ्र कपड्यांची आवड राम कदमांनी घेतली. शांताराम बापूंना पांढरे कपडे फार आवडायचे, त्यामुळं राम कदम देखील पुढं पांढरे स्वच्छ कपडे वापरू लागले. अण्णा माडगुळकरांमुळं म्हणजे गदी माडगुळकरांमुळं राम कदमांना काव्याची गोडी लाभली. त्यांच्या सहवासात घडलेल्या अनेक मैफिलींच्या नुसत्या आठवणींना सुद्धा राम कदमांच्या अंगावर रोमांच उभे राहत असत. आणि तिसरे म्हणजे अनंत माने, त्यांच्याबरोबरही अनेक चित्रपटांसाठी राम कदमांनी संगीत दिलं, त्यामुळे त्यांच्याबरोबरही विशेष सूर जुळल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात अनंत माने यांच्याबरोबर शंकर पाटील यांनी देखील मराठी चित्रपटामध्ये एक युग निर्माण केलं होतं हे आपण जाणतोच. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया. सख्या सावरा मला या चित्रपटातलं गदी माडगुळकरांचं हे गाणं गायलंय आशा भोसले यांनी. ओल्या हुरड्यासा आली शाळग, खूप छान गाणं आहे, ऐकूया.

राम कदम हे मूळ मिरजेचे असल्यामुळं त्यांना पीरचं फार आकर्षण होतं. पुण्यातले बहुतेक पीर त्यांना माहिती होतेच. मिरजेमध्ये उरुसाला राम कदम यांच्या घरचा मलिदा नावाचा जो पदार्थ होता त्याचा नैवेद्य ताबूतांना दाखवला जायचा. राम कदमांचे थोरले बंधू तर मोहरमच्या काळामध्ये 10 दिवस फकीर बनून तिथंच राहत असत असंही राम कदमांनी लिहिलेलं आहे. कारण मिरजेमध्ये हिंदू मुसलमान असा काही भेदभाव नाही आहे. दर्ग्याच्या उत्सवाला सगळं मिरजगाव सज्ज असतं. गेली अनेक वर्ष राम कदमांनी ख्वाजा शमाना पीरच्या दर्ग्याचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केलेला आहे. त्यामध्ये कधीही त्यांनी खंड पडू दिला नाही. कितीही त्यांना अडचण असली तरी उरुसाचा दिवस लक्षात ठेवून ते तिथं जातच असत. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत सलामी चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली आहे.

I don't know.

0: राम कदम यांनी जसे आनंदाचे किंवा सोनेरी दिवस अनुभवले तसेच काही अत्यंत वाईट दिवस देखील अनुभवले. एक किस्सा त्यांनी लिहून ठेवलेला आहे. एकदा ते पुण्यामध्ये अक्षरशः कफल्लक अवस्थेमध्ये भटकत होते आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की दर्ग्याचा उत्सव सुरू होतोय, पण खिशात तर अगदी एक दमडीही नव्हती. तसेच चालत ते स्टेशनवर गेले, तिकीट न काढताच गाडी पकडली. फलाटावर ते पोहोचले तेव्हा गाडी नुकतीच सुटत होती. पळत पळत जाऊन त्यांनी गाडी पकडली, पण डब्याचं दार बंद होतं. दाराला बाहेरूनच लटकून उभे राहिले. एवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला, ते संपूर्ण भिजले. डब्याचं दार कुणीही आतून उघडेना, कारण तो फर्स्ट क्लासचा डबा होता. कितीतरी वेळ, बराच वेळ ते तसे लोंबकळत बाहेर होते. नंतर नीरा स्टेशनच्या आधी दार उघडून TC त्यांना आत घेतलं आणि त्यांची कॉलर पकडून त्यांना विचारलं, तिकीट दिखाओ. त्यावेळेला रामकदम म्हणाले, अहो मी गडबडीत गाडीत चढलोय, मी तिकीट काढलेलं नव्हतं. अर्थात पैसे नव्हते हे काही त्यांनी सांगितले नाही, पण तिकीट काढणार कुठलं. तसं त्यांनी TC सांगितलं देखील, पण तो TC ऐकायला काही तयार नव्हता. बराच वेळ दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. पलीकडच्या बाजूला एक भारदस्त व्यक्तिमत्वाचे गृहस्थ बसले होते. ते म्हणाले, TC साहब क्या मामला है? TC म्हणाला, कुछ नाही, कोई भी गुंडे मवाली घुस जाते है बिना टिकट. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, देखिए उस बच्चे को जरा इधर लाइए तो. मग TC त्या गृहस्थाजवळ रामकदमांना नेलं. त्या गृहस्थांनी रामकदमांकडे पाहिलं, त्यांना न्याहाळलं. त्यावेळेला निशा असलेले धिप्पाड शरीराचे ते गृहस्थ TC म्हणाले, देखिए यह लड़का उनमें से नहीं है जो बिगर टिकट गाड़ी में चढ़ते. उसका कितना टिकट का पैसा होता है और जुर्माना कितना होता है वो मैं भर देता हूं, उसको छोड़ दीजिए. असं म्हणून त्या गृहस्थांनी जे काही पैसे आणि दंड होता तो TC दिला. नंतर रामकदमांना लक्षात आलं की ते गृहस्थ होते बडे गुलाम अली खा आणि गेल्या वर्षीच्या दर्ग्याच्या उत्सवात गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बडे गुलाम अली खा यांनी रामकदमांना गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बघितलं होतं. तर अशा ही काही हृदयस्पर्श आठवणी रामकदमांनी लिहून ठेवलेल्या आहेत. चला आता पुढारी चित्रपटातली एक लावणी ऐकूया. जगदीश खेबुळकरांची अतिशय सुंदर अशी रचना उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायली आहे.
1: कशी झाली कुठे झाली कधी झाली सांग के ग, कशी झाली कुठे झाली कधी झाली सांग के ग. ऐक

राम कदम जेव्हा स्वतःकडे पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांना जे यश मिळालंय त्याचा संपूर्ण वाटेकरी मीच आहे का? माझे प्रयत्न, दैवाचा भाग, याबरोबरच त्यांच्या इतर साथीदारांनाही ते त्यांच्या यशाचं श्रेय देतात. त्यांचे जे वादक साथीला होते त्यामध्ये इनॉक डॅनियल, ए बर्नेटो, एस सिल्व्हेस्टर, लालजी गोखले, लाला पाठारे, बबन काळे, मधु गाडगिळ, सोमपूरकर, राम किंकर, पंडित विधाते, अरविंद मयेकर, महेंद्र भावसार, अण्णा जोशी, रमाकांत पाटील, दत्ता कुलकर्णी अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. या सगळ्यांचा वाटा राम कदमांच्या संगीतामध्ये मिळालेल्या यशाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते सुंदरा मनामध्ये भरली या चित्रपटासाठी पी सावळाराम यांनी लिहिलंय आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलंय.

राम कदमांच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले आणि अर्थातच ते कुणाच्याही जीवनात असणारच असं ते म्हणतात. आनंदाबरोबर काही निराशेचे क्षण देखील त्यांच्या आयुष्यात आले. विशेषत त्यांनी निर्मिती केलेला सुगंधी कट्टा आणि चोरीचा मामला हे दोन सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले. त्याला अनेक पारितोषिकं मिळाली, त्याची गाणी गाजली, ही त्यांच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला त्यांनीच निर्माण केलेले गड जेजुरी जेजुरी आणि पवळा हे दोन्ही चित्रपट चांगले असून देखील ते पडद्यावर येऊ शकले नाहीत, मायबाप प्रेक्षकांपर्यंत ते पोचले नाहीत, हेही एक आंतरिक दुःख राम कदमांना होतच. यानंतरची लावणी बाईसाहेब चित्रपटातली आहे, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग भीमपलास. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात आहे त्यांना तबला साथ महफूज खान यांनी केली आहे. प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन आपण ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ महफूज खान यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युववाणी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील ह्या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाही आहे. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी, वेळ, लक्ष, भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनले. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाही आहे, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस, आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स, या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत, आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती TV वर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही, तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ॲपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या आहेत. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करताय. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थटेक, ॲग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणाईमध्ये

गंध दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी, या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटरसारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते. ही आनंदाची बाब आहे, पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्समध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात, कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलते, म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील बाजारपेठ बदलत आहे. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर हा शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही. म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपायला शिकवणं. त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा. मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का, की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय? मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो. आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो. आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो. आपण ट्रेंड पाहू शकतो, पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे, बाजारपेठेत राहा, पण स्वतःला बाजारपेठ बनवू देऊ नका. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गजेंद्र आहिरे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं. हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. चित्रपट जोगवा आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले

0: आहेत हर हुन्नरी साहित्यिक डॉक्टर अ ना रसनकुटे. मंडळी, आज त्यांच्याकडून आपण त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचं आपलं परिपूर्ण जीवन कसं घालवलं आहे आणि कशा प्रकारे ते त्या सगळ्याचा उपयोग करतात, परिपूर्ण नवीन अध्याय त्यांनी कशा प्रकारे सुरू केला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर रसनकुटेजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अर्जुनजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन कशा प्रकारचं होतं?
1: सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन म्हणजे मी एका अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख असल्यामुळे वेळावर येणं, वेळावर जाणं, बाहेरचे जे अधिकारी येतात कामानिमित्त, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांची कामं वेळच्या वेळेत करून देणं, अशा गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाचं मराठी लोकराज्य, हिंदी लोकराज्य, इंग्लिश लोकराज्य हे माझ्याच विभागामध्ये असल्यामुळे त्यामध्ये जी काही आर्टिकल असतात ती आर्टिकल पहिली सुरुवातीला माझ्याच कडे यायची.
0: म्हणजे तुम्ही शासकीय मुद्रणालयात होते?
1: हा, शासकीय. तर ती आर्टिकल माझ्याकडे आल्यामुळे जे काही त्याच्यात चांगलं असेल ते मला वाचायला मिळायचं.
0: बर.
1: आणि तिथून नंतर मग माझ्या कामाला सुरुवात व्हायची. म्हणजे कामाला सुरुवात होऊन सगळं एकाच वेळेला घेत नाही, परंतु थोडं थोडं असं घेतात. तर जे वाचायचं असेल ते मी वाचून काही महत्वाच्या लोकांकडे ते काम सुपूर्द करायचो.
0: बर.
1: आणि ते काम करून घ्यायचो. तर असं करता करता माझ्या वाचनात बराच भर पडला आणि चांगलं लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली.
0: आणि मग तुम्ही लिखाणाला नेमकी कधी सुरुवात केली?
1: लिखाणाला मी तशी शाळेत असतेवेळी निलय कवी म्हणून आमच्याकडे शाळेमध्ये यायचे, त्यांच्या कविता ऐकून मी कविता करायला शिकलो.
0: बर.
1: तर ते वर्षातून एखाद्या वेळी आमच्याकडे यायचे, त्यांच्या ते आम्हाला मुलांना कविता वगैरे म्हणून दाखवायचे आपल्या सोरची. आणि त्याच्या कविता त्या बालवयात मला एवढ्या आवडल्या की त्यांच्या कवितेंच्या प्रेमात मी कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही. आणि मी माझ्या मोकळ्या वेळामध्ये निसर्गावर, आईवर, फुलपांखरावर अशा छोट्या मोठ्या कविता करायला लागलो.
0: बर.
1: आणि तिथून माझी सुरुवात झाली. नंतर बऱ्याच कविता केल्या आणि नंतर मग कादंबरीकडे वळलो, सामाजिक कादंबऱ्या. मी सामाजिक कादंबऱ्या 5 लिहिलेल्या आहेत आणि ते लोकांना आवडायला लागले, त्याच्यावर मला पुरस्कार मिळाले.
0: बरं, पुरस्कार पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा 1-2 मिळालेले आहेत तुम्हाला, तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही सादर कराल का?
1: हो, नक्कीच. तर तो काळ म्हणजे एक काळ असा होता की कोणी मला ओळखतही नव्हते जास्त.
0: बरं.
1: तो काळ, तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. नव्हते समोर काही तरीही मग्न होतो. साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, मान सन्मान माझा जपून मीच होतो. केली कधीच नव्हती कुणाचीही नालस्ती, माझ्याच वागण्याची निंदा मीच करीत होतो. जनमानसात माझी वा वा मुळीच नव्हती, थोडा मोठ्या नामी समजून घेत होतो. वाटे कधी मनाला, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, तेच ध्येय ठेवून पुढे सरसावतच होतो. माझेच अनुयायी, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, दृष्टी पथात त्यांच्या तेव्हा मी नग्न होतो. होते माझ्या आसपास, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, त्यांच्याच तिमिरात मी नित्य चाच पडत होतो. अनंत काळ माझा, अनंत काळ माझा गेला असाची वाया, अनंत काळ माझा गेला असाची वाया, माझेच अश्रुपसाया मीच पुढे होतो, माझेच अश्रुपसाया मीच पुढे होतो.
0: वाह।

0: खूप छान सुंदर अशी कविता लिहिली आहे. मग अर्जुनजी, मला एक आता सांगा की साहित्य क्षेत्रात तुम्ही जे आला, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळालं का?
1: तसं मला बऱ्याच सुप्रसिद्ध साहित्यिकांचं कवींचं मार्गदर्शन मिळालं.
0: बरं.
1: आता मुख्य म्हणजे माझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी माझी दोन पुस्तकं, एक कातळवेळ काव्यसंग्रह आणि एक मायाजाळ आदिवासी समाजावर कादंबरी,
0: बरं,
1: ही पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते दादरला धुरुसाभागृहामध्ये प्रसिद्ध झाली. एकाच वेळेला दोन पुस्तकं, त्यामुळे सुर्वे सरांनी माझं कौतुक केलं. ते म्हणतात, एक पुस्तक प्रकाशन करायला किती मेहनत लागते आणि तुम्ही पहिलीच दोन पुस्तक, एका वेळेला दोन पुस्तकं.
0: बरं.
1: आणि सगळ्या पेपरला, लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम अशा चांगल्या चांगल्या पेपरना फोटोसहित बातमी आली. आमचे अधिकारी पण बघून मला सांगतात, अरे बाप, आत्ता मात्र तुम्ही खरे साहित्यिक शोभला.
0: म्हणजे तुम्हाला छान प्रसिद्धी पण.
1: हो हो, प्रसिद्धी भरपूर. आणि नंतर ते, नंतर मधुमंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम प्राध्यापक, ह्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांची, कवींची मला मार्गदर्शन मिळालं. कारण मी अंधेरीला राहायला होतो, त्यामुळे अधूनमधून पुस्तकाला प्रकाशन घेण्याच्या निमित्ताने म्हणा, असं भेटण्यासाठी म्हणा, फोन करून त्यांना भेटायला घरी त्यांच्या जायचो आणि त्यांच्याशी संपर्क व्हायचा. पण त्यामुळे मला बरीच मदत झाली आणि मला एक प्रकारचा जो हुरूप येतो लिहायला, कार्यक्रम सादर करायला, तो हुरूप मला चांगला आलं, माझं मनोबल वाढलं. कुठचीही गोष्ट करतेवेळी पहिला म्हणजे ध्यास पाहिजे आणि आपलं तो ध्यास वाढण्यासाठी आपलं मनोबल वाढवणाराही कोणतरी पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचं मला मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे आणखीन काहीतरी करावं असं मला मनापासून वाटायला लागलं आणि मी 24 पुस्तकं लिहिली.
0: वा, क्या बात आहे अर्जुनजी. त्यातल्या बऱ्याच तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले, तर आता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, मला पहिलाच पुरस्कार जो मिळाला तो मायाजाळ ह्या कादंबरीला, आणि तो पण सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्या हस्ते मिळाला. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की तत्पूर्वी मला पुरस्कार कधी मिळाला नव्हता आणि मी त्या पुरस्कारासाठी कधी खटपटही केली नव्हती. परंतु माझे एक खास मित्र दशरथ तळेकर हे मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष होते, तर ते मला बोलले की तुमची कादंबरी चांगली आहे तर तुम्ही ही पुरस्कारासाठी पाठवा. आणि मी पुरस्कारासाठी पाठवलं आणि मला आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. आणि त्यापासून आतापर्यंत 65 पुरस्कार मला मिळाले, एकूण 65 पुरस्कार. हा, त्याच्या दोन आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय मध्ये नेल्सन मंडेला पुरस्कार, हा फार महत्वाचा.
0: तो नेमका कशासाठी दिला जातो?
1: तो म्हणजे आपलं कर्तृत्व बघून, कार्य बघून.
0: बरोबर.
1: तुम्ही काय कार्य करता हे बघून, म्हणजे माझं साहित्यामध्ये चांगलं. कारण मी साहित्यामध्ये अनार काव्य साधना ही संस्था निर्माण करून त्या संस्थेद्वारे विविध शाळेमध्ये, विविध कॉलेजमध्ये, विविध संस्थांमध्ये 100 अधिक मी स्वतःचे माझे कार्यक्रम केले महाराष्ट्रात.
0: बापरे.
1: हो. आणि त्या कार्यक्रमासाठी एवढी भटकंती केली, पूर्ण महाराष्ट्रात भटकंती केली, कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नंतर इकडे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, ह्या सगळीकडे मी भटकंती केली माझे हे कार्यक्रम सादर करण्यासाठी. त्यामुळे कसं माणसं ओळखायला पण मिळाली, मार्गदर्शन घेता आलं, आपल्याला जे काय पाहिजे ते लोकांमधूनच मिळते, आपलं ज्ञान लोकांमधूनच वाढते. तर ते पण मला लाभलं आणि माझी प्रगती होत गेली.
0: आणि मग तुम्हाला हा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आणि दुसरा कुठचा पुरस्कार म्हणाला तुम्ही?
1: थायलंडला मिळाला.
0: बर.
1: हा,
0: विविध नामांकित संस्थांवर सुद्धा तुम्ही पदावर कार्यरत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, मी मानवाधिकार म्हणजे वर्ल्ड हुमन राईट्स ह्या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे.
0: बरं.
1: हा, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही गेली 32 वर्ष आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये कार्यरत आहे, फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि त्या संस्थेचा मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, जवळजवळ 7-8 वर्ष. तिथलं माझं काम आमच्या वरिष्ठांनी बघून, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये मी शाखा तयार केल्या, कारण मराठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि साहित्याचा पण प्रचार प्रसार व्हावा, लोकांचे हात लिहिते व्हावेत, कवी लेखकांनी एकत्र यावे, यासाठी मी पालघर जिल्ह्यातून एक स्मरणिका पण काढली की काही कवी, काही

0: लेखक हे लांबून एकमेकांना ओळखतात परंतु जवळ कधी येत नाहीत. तर ते जवळ यावे, एकमेकांना एकमेकाची आपुलकी निर्माण व्हावी आणि मराठी साहित्यात त्यांचे हात लिहिते व्हावे, त्यांचं मनोबल वाढावं. ह्या दृष्टिकोनातून मी पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये शाखा तयार केली, त्याच्यात पदं निर्माण केली, त्यांना पदं अध्यक्ष सरचिटणीस अशी पदं वेगवेगळी दिली आणि वर्षातून एक किंवा दोन तरी साहित्यिक उपक्रम राबवायचे. साहित्यिक उपक्रम म्हणजे कसे, कवी संमेलन ठेवायचं, साहित्य संमेलन ठेवायचं किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा ठेवायचा किंवा लोकांचं वाचनाकडे ओढा वाढला पाहिजे, वाचन चळवळ पण सुधारली पाहिजे. यासाठी चांगल्या लेखकांची एखादी कादंबरी वगैरे त्याचा पॅरेग्राफ वगैरे काय असेल चांगला आवडणारा तर तो वाचावा, म्हणजे इतरांना त्याचं ज्ञान मिळते, त्याचं महत्व कळते. तर असेही कार्यक्रम घेतले तरी चालेल असं आमचं त्या मागे उद्देश होता आणि म्हणून चांगल्या तरीने पार पण पडले. लोक वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम करायचे, आम्हाला बोलवायचे, चांगले चांगले पदाधिकारी बोलवायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता पालघर जिल्ह्यामध्ये विष्णू सावरा हे पालकमंत्री होते तर त्यांच्या बरोबर बसण्याची आम्हाला संधी मिळाली तेव्हा. हो, नंतर राजेंद्र गावित हे आमदार होते, खासदार होते, ते पण आमच्या कार्यक्रमाला यायचे.
1: साहित्य चळवळ सुरू करण्यामागे तुमचा जो उद्देश होता तो आणि प्रत्यक्ष भेटणं व्हायचं त्यामुळे तो उद्देश पूर्णपणे सफल झाला म्हणायला हरकत.
0: बरोबर. गोव्याला राष्ट्रीय कवी संमेलन मध्ये मला निमंत्रित कवी म्हणून सतत 2 वर्ष आमचे खास ओळखीचे प्रसिद्ध साहित्यिक कवी विष्णू सूर्या वाघ हे पणजी कला अकादमीचे अध्यक्ष होते. तर सतत 2 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कवी संमेलन भरवलं होतं आणि त्या कवी संमेलनामध्ये सतत 2 वर्ष मला निमंत्रित कवी म्हणून निमंत्रण पाठवलं होतं. तर ह्या कवी संमेलनासाठी मी माझा एकच ध्यास कथा कवितेंचा प्रवास यामध्ये 8 कवी यांचा समावेश होता, 4 कवयित्री आणि 4 कवी. माननीय विष्णू सूर्या वाघ यांची परवानगी घेऊन ह्या 8ही जणांना मी गोव्याला आपल्या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतले, त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्या कवी संमेलनाचं नाव होतं काव्य होत्र. अखंड 76 तास हे कवी संमेलन चालू होतं.
1: अर्जुन जी, आता या वळणावर अजून एखादी तुम्हाला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कराल का?
0: हो हो, नक्की. कवितेचं नाव आहे माणुसकी. घेऊन का हीन आलो, घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. माणूस म्हणून जगत आलो, माणसाच्याच जन्मा येऊने. मनात होते बरेच काही, मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. नाती मैत्री अशी जोडली, माणसातील माणुसकी पाहुनी. कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, गाडलो गेलो असतो कधी, धन्य जाहलो असतो मी अन, श्रेय लाटले असते कुणी. देणाऱ्याने बरेच देऊ केले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले. विवंचनेशी फारकत केली आता अन, समाधान शेवटी गवसले. फूल देता आले नाही जरी, फूल देता आले नाही जरी, का द्यावे कुणा काटे तरी. माणसाला माणूस म्हणून जगण्याची तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे. या शेवटच्या पॅरेग्राफचा एवढाच उद्देश की एखाद्याचं आपल्याला चांगलं करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नये. एखाद्याला फूल देता आलं नाही तर ठीक आहे, परंतु त्याला काटे तरी देण्याचा प्रयत्न करू नये.
1: बापरे वा, किती सुंदर कल्पना. म्हणजे तुमची भावना जी आहे या मागची, अगदी प्रामाणिक भावना, ती खूप तुमच्या कवितेतून पूर्णपणे जाणवते.
0: बहुतेक माझ्या कविता अशाच आहेत की त्या प्रत्येक कवितेतून काहीतरी घ्यावं असं वाटते आणि म्हणूनच माझे 100 हून अधिक मी महाराष्ट्रात कार्यक्रम केले.
1: बरोबर. आणि अर्जुनजी, तुम्हाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पद भूषवण्याचा सुद्धा बहुमान तुम्हाला मला मिळाला आहे, तर तो अनुभव कसा होता?
0: तर मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, नंतर तिथलं काम बघून आमच्या वरिष्ठांनी

0: मला कोकण प्रदेशचा अध्यक्ष केला.
1: बरं.
0: हां, तर कोकण प्रदेशचा अध्यक्ष केल्याबरोबर आता काही लोकांना हेही माहिती नसते की कोकण प्रदेशमध्ये कुठचा एरिया कोकण प्रदेशमध्ये आला. तर कोकण प्रदेशमध्ये मुंबई, नवीन मुंबई, ठाणा जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा.
1: बरं.
0: हे एवढे सगळे जिल्हे मुंबईसह येतात
1: कोकण प्रदेश. हा बरं बरं.
0: तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी तालुका वाईज आणि जिल्हा वाईज शाखा तयार केल्या. त्या पण सगळ्या साहित्यिकांशी कॉन्टॅक्ट करून, आणि बरेच साहित्यिक नवोदित असू देत किंवा जुने असू देत मला ओळखतात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हावाईज तालुक्यावाईज अशा शाखा तयार केल्या आहेत. आणि ते शाखेतर्फे आम्ही वर्षातून एखादा किंवा दुसरा असे कार्यक्रम राबवतो, साहित्यिक कार्यक्रम. तर मी स्वतः पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गदी माडगुळकर, पद्मश्री नारायण सुर्वे, नंतर ग्रामीण साहित्य संमेलन, अशी मोठी मोठी राज्यस्तरीय संमेलनं मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सगळी आयोजित केली आणि ती यशस्वी करून दाखवली. तर त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी ग्रामीण साहित्य संमेलन 4 वर्षापूर्वी विरारमध्ये झालं राज्यस्तरीय, तर त्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. तसंच थायलंड, इंडोनेशिया, नंतर दुबई इकडे काही कवी संमेलन झाली त्याचा पण मी अध्यक्ष पद तिकडे भूषवली. गोव्यामध्ये अध्यक्षपद भूषवली, दिल्लीला 2 वेळा अध्यक्षपद भूषवली. तिथे माझ्या बाजूलाच उद्घाटक म्हणून आपले आठवले साहेब केंद्रीय मंत्री माझ्या बाजूलाच होते.
1: बरं.
0: हो, म्हणजे त्यामुळे काय मंत्र्यांबरोबर त्यांच्या पंगतीत बसायला एक संधी मिळाली. आणि हे सगळ्यांनाच मिळत नाही, आपण काहीतरी करतो त्याचं चीज पुढे होते आणि स्वस्त बसलो तर काही होणार नाही.
1: बरोबर. म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही अगदी नवीन अध्यायाला सुरुवात केली आणि तो अध्यायातच तुम्ही अर्जुनजी वयाची 75 पार केलेली आहे, तर अतिशय परिपूर्ण असा नवीन अध्याय तुम्ही निवृत्तीनंतर सुरू केला आणि इतकं सुंदर आयुष्य निवृत्तीनंतर तुम्ही जगताय. तर आता शेवटाकडे आपल्या मुलाखतीचं आपण शेवटाकडे येतोय. तर जाता जाता कवितेतून आमच्या रसिक श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशावेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यापुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. जीवनाच्या औंधार्याला सीमा नसते, त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या अर्थतेवर अवलंबून असत.
1: अतिशय सुंदर, म्हणजे किती छान प्रकारे तुम्ही, म्हणजे त्याला एक ओघवती आपण शैली म्हणतो ती अशी, आणि रसाळ तुमच्या वाणीद्वारे तुम्ही हे सगळं सादरपण करता. निवृत्तीनंतर एवढं परिपूर्ण आयुष्य तुम्ही जगताय आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीत आलात त्याबद्दल मनापासून आभार.
0: धन्यवाद.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, काही क्षणातच प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा.
1: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
7: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर.gov.in.
8: सूर्यघर
9: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
10: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डीवाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील, यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1.15 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून
एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर

डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. एम ए एल एल बीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंत्रवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण मंत्री डीवाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियममध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकं जिंकत 4था क्रमांक पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीसारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली.

0: म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धेंचा आवाकाच कमी होता, म्हणजे ती होईल की नाही अशा ह्याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या ह्याच्यात 39 पदक ही काही वाईट कामगिरी नाही, पण 4थं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं, म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या ह्याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्समध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण त्या बॉक्सिंगमध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली, ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 पैकी 3 भारताचे वेटलिफ्टर्स पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 च्या 8 जणांना पदक मिळालं, जे कौतुकास्पद आहे.
0: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
1: बॉक्सिंगमध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली, तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंगमधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंगमध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की आलेख चढता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास पात्र गोष्ट काय आहे की मिळालेली 7 सुवर्ण पदक.
0: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खरं तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडरपेक्षा कुठेही कमी नाहीयेत, हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर, म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्याने 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 पैकी 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. त्याच्यात मीराबाई चानो 3rd पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, बिंदिया राणी देवी स्त्री आणि जॅस्मिन लंबोरिया. सो इथे 7 पैकी 4 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचा लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
0: पॅरा ऍथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
1: 2014-15 जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय, तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये तीनही मल्टीडिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबनाचा मार्ग अवलंबून घालवू शकतात असं नाही तर ते यशस्वीही होऊ शकतात. हीही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
0: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
1: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत. ओके, जे कदाचित सामान्य जणांपैकी कोणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी 4 पदकं मिळवली ते 4ही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोहोचले आहेत का? पण ते तिथे पोहोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असेल. सो जुडो ही या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आणि बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललो त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मी असं म्हणणार नाही म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाढलं. ते पेलवता यायची परिस्थिती आहे, ते पेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच सुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्समध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश तुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्समध्ये त्यांनी F57 प्रकारात 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक मिळवलं, त्याची किस्सा अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
0: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
1: गमतीचा भाग असा होता की 2030 ची स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून ओढून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होता की त्याने तो झेंडा स्वीकारावा आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जर एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत

0: पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगोमध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येतंय ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटीवर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन हा करण्याचा प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत पाणी

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे।
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। सोळा आणि खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800180551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी स्वप्निता शिंदे
5: आणि मी रोशन जाधव
4: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो।
5: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात। आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो। एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं। त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या, तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं। विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत। आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्त्वाचं आहे। पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं। याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं। 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं। अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं। एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो। कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं। ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं। पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशावेळी आच्छादन करावं। आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते। दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात। आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा। पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं, फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं। भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं। रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे, द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात। कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या। पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्त्वाचं काम आहे। संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं। उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं। याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत। आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं।

0: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
2: पशुपालकांकडे जी जनावर असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल, तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा, पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा, पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथमोपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची, कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतरित करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावर सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
2: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे जे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणाची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजीसुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
2: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशावेळी ते कोसळणारं नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का? आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
2: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते, तर अशावेळी काही संसर्ग आजारसुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय, ब्लॅक क्वार्टर, ज्याच्यामध्ये पायाला सूज येते. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात, कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्यासुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे कातडीचे आजारसुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावरं होण्याची शक्यता वाढते.
1: अच्छा,
2: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरं,
2: चाऱ्यावरती

0: कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा
1: अच्छा.
0: समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुकी करून घेतलं पाहिजे. आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.
1: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नसेल शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषधं येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही. अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
0: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते, आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
1: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाही आहे, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
0: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटद्रव्य असतील ते त्याला मिळतील. आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ती कुट्टी तो देऊ शकेल.
1: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
0: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमं असतील तर त्यांना आपल्याला व्हिटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावरांना आपण हलका आहार, कुट्टी करून दिला आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात. आणि ओल्या चाराबरोबर सुका चारासुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
1: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्त्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
0: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएसएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर FMD आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
1: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
0: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहूनसुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जाणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंतनिर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुटपक्ष्याचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुटपक्षी बुडून मर्तूक होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी आहेत त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते,
1: बरं.
0: परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे, ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे,
1: बरं.
0: जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
1: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत, तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
0: बदकांना अशा वेळी कसा की ते वाहून जातात पूर
1: बरं.
0: आल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवावं लागेल,
1: अच्छा.
0: कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात. आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत,
1: बरं.
0: त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं. म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावरं असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते, त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते. तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे. त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दाह तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते. तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कास दाह आजार होणार नाही.
1: बरं. पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच. जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं. पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाही आहे, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशावेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
1: बरं. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
0: निश्चितच. आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुकीकरणासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावरं पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात, तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावरं होते आणि त्याची नोंद आहे, परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला काना बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
1: बरं. आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होतात, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
0: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूलप्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे.
1: बरं
0: तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर
1: बरं
0: 13 ऑगस्टनंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूतचं लसीकरण सुरू होणार आहे. तर त्याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1: बरं आणि हे विनामूल्य असतं.
0: ह्याच्यामध्ये फक्त सेवाशुल्क असतं.

0: ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
1: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतनिर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि
1: बरं
0: निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
1: बरं, श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाही आहे, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू

0: करेंगे।
1: लोकसभेने यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे। देशभरात यंदा 1 मार्चपासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली। यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत। तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400 अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत। ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीनं नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील। प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल। त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल। यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत। अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले। अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। POP अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे। त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं। त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता। यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली। मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली। अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली। मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील। यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं।

ते 90 वर्षांचे होते. 1983 मध्ये त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा, 2022 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिक्की मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत आज या कार्यक्रमात रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी गायलेली गण अनुसूयेची ओवी ऐकूया.
1: राज महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती, म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती, जीवना भक्ताची छाया शिरावरती. आणि भगवान निशाण्या ढोलावरती, माझ्या ढोलावरती, माझ्या ढोलावरती.

Manas.

0: quebana, haremos quebana.
1: Nadie va a poner, quería.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वीणा शुक्ला यांचं गायन, राग आहे किरवाणी. विलंबित ख्यालाची बंदिश जपतालामध्ये आहे. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी अतुल फडके, राग किरवाणी, कलाकार वीणा शुक्ला.

0: आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग किरवाणी, त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अतुल फडके यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मने न्यूज ऑन AIRR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य कातरवेळे. लेखक विठ्ठल पणदूरकर, सादरकर्त्या करुणा देव.

खरोखरच ही वैराची रात्र आहे का? घात पातापाई आमच्या भोवती कपटांची बाया अंथरून खरच कोणी काळसर्पानं डोक धरला असेल का? तीन तीनदा निहाळून नजरेत कोणीच कसं येत नाही? मग त्या भयंकर स्वप्नातून जाग येताच राजा वैराची रात्र आहे जागा रहा, राजा वैराची रात्र आहे जागा रहा अशा खोल आवाजानं आम्हाला आरोळ्या कोणी दिल्या? या नजरबंदीची सांगड तरी कशी घालावी म्हणे? बोलवा आहे की या जुनाट वाड्याखाली एक भुयार असून भूताखेताविषयी त्यांची ख्याती आहे, तिथून नाही ना कोणी साथ घातली? बाई साहेब, आत्ता वाड्यात येण्यापूर्वी मी श्रीमंतांचा नोकर होतो, पण वाड्यात आलो आहे ती नोकरी सोडून दिली हे कळवण्याकरताच आलो आहे. बाई साहेब, ह्या जिबेनं ह्यावेळी सत्य भाषण केलं आहे, पुढं कदाचित खोटं बोलण्याचा मोहतला उत्पन्न होईल, तेव्हा ह्याच वेळीतला छाटून टाकून सत्य बोलण्यात ह्या जिबेची समाप्ती आपण केली तर त्यात मला समाधानच आहे. राघोबा, पेशव्यांच्या गादीचा नोकर नसलेला हा रामशास्त्री तुला देहांत प्रायश्चित्त सांगत आहे. देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. राजाज्ञेनं तुझं डोकं उडवलं जाण्याचा जर संभव नसेल तर देहाला झिजवून झिजवून अखेरीस देहाच्या पतनानं पापक्षालन कसं करावं त्या तपश्चर्येचा धडा शिकण्याच्या उद्योगाला लवकर तू लागावंस हे बरं. बस बस बस बस, दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची आता माझ्यात ताकद नाही. रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडा होती घोटाळते आहे त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा? जोड्याजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही त्यानं जोड्यानं माझं मोल करावं? जिथं

0: बवडी किमतीच्या कंगालाने माझी पैजाराने पायमल्ली केली, तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार?
1: होय होय, तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो तो फक्त संभोग माणसांच्या माद्याशी। पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत किदाडही, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवा आणि डुकर देखील, नरकातले सूक्ष्म देही कीटक देखील मैथून करतात कीटकीशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकासारखेच। पण या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत पृथ्वीच्या निःशब्दावर मात करीत आकाशाकडे पाहून तो ओरडला, अरे कोणी आहे का? आणि दशदिशातून आवाज आला, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस। या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक सुंदर विश्व, जिथं मर्कटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, जिथे माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर। या बापाला विसराल बाप हो, पण त्या बापाला विसरलात तर पाहण्या पाहण्यामध्ये दडी मारून बसलेली किदाड पडशा पाडतील निमिषार्धात, केवळ तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसांच्या जातीचा पडशा पाडतील निमिषार्धात, पडशा पाडतील। तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात।

0: हो हे काय असे काळोखात काय बसलात काय दिवा नाही का लावायचा जरा देवघरात तेलवाद करीत होते म्हणून उशीर झाला तर तुम्ही असे काळोखात अहो हाताशीच तर बटन आहे ना दिव्याच थांबा आम्ही लावते बघा बर आता कसं दिसतंय ते
1: कशाला लावलीस ती बत्ती जानकी का केलास हा प्रकाश डोळे दिपतात या प्रकाशानं आणि काही काही दिसेनास होत ग
0: प्रकाशात दिसेनास होत हे नवलच बाई एक एक
1: अरे हसू नको जानकी खरच एक एकदा हा उजेड नकोसाच होतो
0: मग काळोखातच बसायचंय का तिन्ही सांजची वेळ अशी अंधारात का घालवायची
1: अंधार अंधार काळोख खरं सांगू जानकी या काळोखातच मला स्वच्छ दिसत सगळं वाटत की अंधारातच हवा असलेला प्रकाश पाझरतोय आणि मग प्रखर होत होत छान उजेड पडतो आणि स्वच्छ दिसायला लागत जे हवं ते ज्याची मी वाट पाहतोय ते
0: काय दिसत या काळोखात
1: काय नाही दिसत या काळोखात सारं काही दिसत इतकी वर्ष मनात घर करून राहिलेली सर्व परिचित पात्र मला दिसतात राघोबांना शासन करणारे रामशास्त्री मला दिसतात पेशवाई वस्त्र धारण केलेले हातात आरसा घेऊन लटलट कापणारे राघोबा मला दिसतात अगतिक झालेले सवाई माधवराव संभाजी सुधाकर घनश्याम अगं कोण नाही दिसत सगळे सगळे दिसतात जिवंत होऊन प्रत्यक्ष पुढ्यात ठाकल्यासारखे वाटतात या सगळ्यांशी माझा परिचय आहे दोस्ती आहे आता तू दिवा लावलास प्रकाशाने ही खोली भरून गेली काळोख नष्ट झाला पण त्याचबरोबर ही सगळी चालती बोलती पात्रही नाहीशी झाली समूळ नष्ट पावली आणि मी एकटा राहिलो जानकी
0: एकटे कशानं मी नाहीये का आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी तुमची धर्मपत्नी तुमची मुलं आहेत आजोबा आजोबा म्हणून गोड हाक मारणारी नातवंड आहेत आणि एकटे कशानं झाला तो तुम्ही
1: खरंय पण तरीही कधी कधी वाटून जात जानकी की एवढी सगळी असूनही मी एकटा आहे एकाकी आहे काही काही वेळाच अशा असतात की नकळत त्या मला तिथं बोलवायला लागतात तिथं खेचायला लागतात या सर्वांच्या सान्निध्यात न्यायला पाहतात
0: आता इतकी वर्ष राहिलात तुम्ही त्यांच्या सान्निध्यात अजून पुरे नाही का झालं त्यांचा सहवास
1: गेल्या 40 वर्षांचा तुझा माझा सहवास पुरे झाला का
0: काय काहीतरी पूर्ण
1: अगं तसंच आहे

0: ए आपण रोज एकमेकांना भेटतो, पाहतो, बोलतो, सवरतो, सारखे सहवासात असतो. तसंच इतकी वर्ष सहवासात असलेली ही पात्र विसरता येतील का मला?
1: अहो तसं नाही म्हणायचं मला.
0: त्यानीच तर मला या स्थितीला आणून सोडलंय, माझ्या प्रपंचाला हातभार लावला. नाही नाही नाही, जानकी प्रत्यक्ष प्रपंच मांडून दिलं, नाव लौकिक मिळवून दिलं, सरकार दरबारी मानमान्यता मिळवून दिली. त्यांना मी कधीतरी विसरेन का? कसं शक्य आहे जानकी? कसं शक्य
1: अहो
0: आहे?
1: मला मान्य नाही म्हटलंय का मी कधी, पण आता ती वेळ निघून गेलेली आहे. हळूहळू आपण विसरायचा प्रयत्न केला पाहिजे.
0: विसर, ती गोष्टच विसर असं म्हणावं असं वाटतं आमच्या सुधाकराप्रमाणे.
1: असं करून कस चालेल? अहो ते दिवस गेले, तो तुमचा गाजलेला काळ होता, भूतकाळ होता. हो
0: तो जाता भूतासारखा भेडसावतोय ना मला. त्या काळात मला शिरता येत नाही म्हणून तो काळच उभा करावा लागतो समोर. नवीन युग सुरू झालं, नवीन नाटकं आली, नव नाट्य रंगभूमीवर येऊ लागली. तसतशी ही पात्र मागं पडू लागली, विसरली जात चालली, कोंडल्या का धुवून बसली. ती नजरे समोर येतात तेव्हा सुद्धा किती दीनवाणी दिसतात. ती पाणी टाकलेल्या पुण्यात्म्याप्रमाणे भासतात. ती त्यांना विसरता येत नाही, विसरूनही विसरता येणार नाही.
2: काका
0: काय बेटा,
2: आम्ही जरा जाऊन येतो बाहेर.
0: अरे हो हो हो, आज रविवार ना, सुट्टी. बरोबर आहे. बरं, कुठपर्यंत जातात?
2: पिक्चरला जाऊन येतो.
0: पिक्चर? का नाटकं नाहीत का गल्ली चांगली?
2: नाटकं काय बघणार काका, कंटाळा येतो 3 तास बसून ती पाहायला. आणि काय बघणार आहे त्यात? तोच तोच पाचकळपणा, हिट आणि हॉट म्हणे.
0: ठीक आहे ठीक आहे,
2: तसंच वाटतं बुवा ते.
0: ठीक आहे, या जाऊन या पिक्चरला जाऊन या.
2: बरं मम्मी येते.
3: आहेत का काकासाहेब?
0: कोण आहे? कोण
3: आहे? मी सारंग.
0: मला जरा दिसत नाही कोण. सारंग का? बाबा ये बस ये बस. काय कसं काय आलं मध्येच? काय चाललंय तुझा कॉन्ट्रॅक्टचा धंदा, कसा काय चाललाय?
3: ठीक आहे काकासाहेब, पुण्य प्रभाव लावतोय, मदतीसाठी आहे एका समाजाच्या. जरा पात्रांची जमवाजमव चालली आहे, फक्त वृंदावन मिळाला की झालं.
0: वृंदावन? अरे वृंदावन म्हणजेच पुण्य प्रभाव.
3: हो, तिथंच तर घोडं पेंड खाते. पण आताच समजलं मला, अंधेरीला एक तरुण आहे, कॉलेजातला विद्यार्थी आहे, छान भूमिका करतो म्हणे. म्हणजे स्पर्धेतला पारितोषिक विजेता आहे.
0: अरे जुनंच नाटक घेतलंस?
3: नवीनच घेणार होतो, पण ही नाटकं नीट चालत नाहीत काकासाहेब.
0: म्हणजे माझ्यासारखीच अवस्था आहे त्यांची, मीही नीट चालू शकत नाही रे.
3: हो पण
0: पण पुण्य प्रभाव असेल तर मी येईन, जरूर येईन, अवश्य येईन. खुरडत खुरडत का होईना, पण नाटक पाहणार मी तुझं. मला बघ, 2 तिकीट ठेवून दे.
3: तिकीट? काकासाहेब तुमच्यासाठी मी 2 राखीव जागा ठेवणार आहे.
0: पण बाळा तुझा धंदा आहे ना.
3: अहो तुमच्या मुलासारखा मी माझा हट्ट नाही का पुरा करणार?
0: बरं बरं, ठीक आहे बाबा, ठीक आहे, अवश्य येईन मी.
3: मलाही तेच पाहिजे होत. बरं काकासाहेब, मध्येच थोडस भाषण ठेवण्याची इच्छा होती. तुम्ही 4 शब्द?
0: नाही नाही, ते जमायचं नाही, ते जमायचं नाही. आम्ही लेखकानं लिहिलेलं पाठ करून बोलणार आहे, ती भाषणं व्याख्यानं आपली कामं नाही. आणि नाटक चालू असताना मध्ये भाषण करणं म्हणजे नाटकात व्यत्यय, नाटकाची साखळी तुटते. प्रेक्षक त्या वातावरणात शिरलेले असताना त्यांच्या एकाग्रतेचा भंग करून भाषण संपल्यावर पुन्हा त्यांना उर्वरित नाटकाशी समरस करणं हे पटत नाही.
3: नाही तसं नाही, पण सर्वांचा आग्रह होता. काकासाहेबांनी 4 शब्द बोलावे, तरुणांना मार्गदर्शन करावं.
0: नाही नाही नाही नाही, मला त्यात गोवू नकोस रे बाबा, त्यापेक्षा मी येतच नाही नाटकाला. म्हणजे
3: नाही नाही काकासाहेब, मी तसं सांगेन त्यांना, पण तुम्ही मात्र आलं पाहिजे नाटकाला. मग येऊ मी?
0: हो बाळा,
3: नमस्कार करतो काकासाहेब.
0: अरे अरे अरे, हे काय, कृष्णार्पण मस्तू, कृष्णार्पण मस्तू, यशस्वी व्हा बाळानो, यशस्वी व्हा. छे छे छे छे छे छे छे छे, पुण्य प्रभाव पाहिलं पण भलतच पाहिल्यासारखं वाटतंय. अब काय वृंदावन असा असतो काय? पण त्या पोराला तरी दोष का द्या म्हणा? अरे मार्गदर्शन झालेलं नाही नीट, हे केलं पाहिजे कुणीतरी. वसुंधरा हार घालायला जाते तेव्हा कुठं उभा असतो तो? या सगळ्या जागा अशा आखलेल्या हव्यात, नाहीतर सगळं मुसळ केरात.
1: असू द्या हो, असू द्या. केलं ना नाटक त्यांनी, पार पाडला ना प्रयोग.
0: हो हो हो, प्रयोगच होता तो, पण दुर्दैवानं अयशस्वी. अरे पल्लेदार वाक्य पेलवत नसली तर वाक्य नेमकं कुठं तोडायचं याची तरी जाण हवी नटाला. अरे आमचे नानासाहेब फाटक, अग वाक्य चालू असताना त्यांच्या म्यानातली तलवार उंच उडून ते पुरं व्हायच्या आत त्या तलवारीची मूठ त्यांच्या मुठी द्यायची. 5 मिनिटं टाळी थांबत नसे. वा वा वा वा, काय तो अभिनय, काय ती ऐट. वा,
1: आता त्याचाच विचार करत राहू नका.
0: नाही ग, विचार नाही, पण गडकरी मास्तरांनी लिहिलेली ती वाक्य आठवतात. सगळ्या पात्रांच्या जागा, त्यांचा अभिनय, वाक्यातले चढउतार, शब्दफेक, हे सगळं एकाच वेळी डोळ्यासमोर उभं राहतं. त्याला काय इलाज आहे आता? सगळं मोजमाप ठरलेलं असतं ते, जेवढ्यास तेवढं बंदिस्त. अगं मध्येच पात्राच्या चेहऱ्यावर तो प्रकाशाचा झोत पाडत होते प्रेक्षकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायला. आमच्या वेळी गॅसच्या बत्त्या असत, सगळ्याभर सारखा प्रकाश पाडणारा, तिथं भेदभाव नाही. पण बोलण्यानं एवढंच नव्हे तर केवळ अभिनयानंही त्या प्रचंड प्रेक्षक समुदायाचं लक्ष फक्त आपणाकडेच खेचून घेण्याचं सामर्थ्य प्रत्येक नटाच्या ठिकाणी होतं. ए इथं नाही.
1: असू द्या हो, असू द्या. आता पुरे झालं ते परीक्षण हो, शांत पडा पाहू आता.
0: हो पडतो बाई, पडतो.

0: अहो अहो उठताय ना आता, उठा उठा.
1: उठू ना उठतो, पण काय ग आज एवढ्या लवकर का उठवतेस?
0: असं काय ते आज दूरदर्शनवरचे लोक येणार आहेत ना मुलाखतीला.
1: अरे हो, लक्षातच नव्हतं, हल्ली लक्षातच राहत नाही बघ माझ्या, मुलाखतीला येणार आहेत ना. पण काय मुलाखत देणार मी? हा काय मुलाखत देणार, काय सांगणार त्यांना?
0: हो कसं काय, त्यांच्या प्रश्नांना उत्तर
1: त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची, पण काय उत्तर द्यायची हाच प्रश्न पडलाय. रंगभूमीवरचा सराव बंद झाल्यापासून आत्मविश्वासच वाटेन असं झालं.
0: आता उठा पाहू सगळं सावकाश सावकाश.
1: म्हणजे
0: टेकून बसा, मी पाणी आणते. चहा प्यालात ना की सुस्ती उडेल, एकदम ताजे तवाने व्हाल. बसलात का? चहा आणू ना.
2: अरे तवाण इकडे इकडे बघ, हा हा इथे इथे ठेव कॅमेरा. आणि तुम्ही इथून हा ओपनिंग करायचं, कळलं का? ह्या इथून ओपनिंग करायचं आणि त्या नटराजाच्या मूर्तीवरून ऐकाय का, त्या नटराजाच्या मूर्तीवरून मग पॅन करायचा कॅमेरा. हा हे बघा. अरे तवाण लक्ष ठेव, हा इथं हे बघा, हे मी कोण केले ना, इथं झूम, इथं क्लोजअप. हा हे बघ.
3: करूया आपण सुरुवात.
1: हो हो हो, पण मला जरा कल्पना द्या अगोदर. हो
3: ठीक आहे, आता प्रथम आपण तालीम घेऊया.
1: तालीम.
3: आता मी प्रथम आपला परिचय करून देणार थोडासा. हा, बरेच चेहरे यापूर्वी आपणा समोर दूरदर्शन तर्फे येऊन गेले. आज हा एक नवीन चेहरा, नवीन म्हणजे या कार्यक्रमात न आलेला पण जुना परिचित, जवळजवळ अर्धशतक ज्यांनी रंगभूमी दणाणून टाकली, वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि आपणा सर्वांच्या हृदयात ठाण मांडून बसले, ते हे नटसम्राट काकासाहेब काणे.
1: नटसम्राट नाही हो, नटसम्राट नाही असं काही बोलू नका. आमच्या दृष्टीनं नटसम्राट एकच होऊन गेला, गणपतराव जोशी. त्यांच्यानंतर रंगभूमीवर वावरणारे आम्ही म्हणजे त्यांच्या तुलनेनं.
3: तरीही आमच्या दृष्टीनं नटसम्राटच. काकासाहेब, आम्ही कुठे पाहिलेत गणपतराव? त्या भूमिकांना जरी आम्ही अंतरलो असलो तरी आपल्या सगळ्या भूमिका आम्ही पाहिलेत ना काकासाहेब. आम्ही आज तेच म्हणू शकतो, आमच्या दृष्टीनं काकासाहेब काणे हेच एकमेव नटसम्राट. आता काही प्रश्न. हा व्यवसाय तुम्ही पत्करला तो कसा काय?

0: गरजेपोटी की
1: नाही, अगदी तसंच म्हणता येणार नाही, पण मला बालपणापासूनच या कलेचं आकर्षण होत. सारखं वाटायचं की आपण ही कला आत्मसात करून घ्यावी, लोकांची मन रिझवावीत. त्यात एक आगळाच आनंद आहे, अत्यंतिक समाधान आहे. कालांतराने ही गोष्ट माझ्या प्रत्ययालाही आली. प्रेक्षकांचे समाधानी चेहरे पाहून त्यांच्याहूनही कितीतरी पटीनं समाधान लाभत असे.
0: आता असं सांगा, नाटकाच्या प्रयोगापायी तुम्हाला गावोगावी जावं लागत असे.
1: हो हो ना, हो ना.
0: अशा वेळी तिथं प्रयोगावर लक्ष केंद्रित होत असे का
1: तुमचं? जरा कठीणच प्रश्न आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा उत्तरच कठीण आहे. आता उत्पन्नाच्या दृष्टीनं दौरे कधीही फायद्याचे, त्या ओढीनं आम्ही इथून उत्साहानं बाहेर पडत असू, हेही खरं. पण तुम्हाला सांगतो, जस तसं घर दूर जाईल तस तसं मी मनानं घराच्या अधिक अधिक जवळ जात असे. घराची ओढ तीव्र होत राही. मुलांची, खोट कशाला बोलू, पत्नीचीही आठवण कितीतरी वेळा असह्य होई. पण एक मात्र होत असे, एकदा चेहरा रंगला आणि अंगावर तो पोशाख चढला की मग मात्र मी ती व्यक्तिरेखाच बनत असे. अशा वेळी दुसरा विषयच डोक्यात राहत नसे.
0: आणि यावेळी घरची प्रतिक्रिया?
1: चोख चोख, अगदी चोख. अहो, ती बाजू भक्कम होती म्हणूनच तर मी निर्धास्तपणे बाहेर वावरू शकत होतो. महिनेन महिने प्रवासातच जायचे. कधी कधी तर आपण प्रत्ययही प्रपंचापासून प्रचलित होत असल्याच्या प्रत्ययात मनात प्रतिक्षणाला प्रचंड प्रक्षोभ निर्माण होई. पण एव्हाना तिनं मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. तिला माहीत होत आता आपलं पोटच या व्यवसायावर अवलंबून आहे, ही बाजू सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आणखी एक गंमत सांगू का?
0: अवश्य अवश्य सांगा ना.
1: प्रथम जेव्हा मी दौऱ्यावर गेलो होतो ना, तेव्हाची गोष्ट. 20-22 दिवसांचा दौरा होता. आम्ही सारखे फिरतीवर, पण प्रत्येक ठिकाणाहून मी तिला पत्र पाठवत होतो. प्रयोग संपत आले तसं मी कळवलं की अमुक अमुक दिवशी मी येत आहे. तर त्या दिवशी आमचं कुटुंब आमच्या वाटेकडे डोळे लावून
0: बसलेलं
1: मी दिसलो मात्र.
0: आणि आनंदाचा अगदी अतिरेक झाला असेल, होय ना?
1: हो, घरात पाऊल ठेवलं तर ती ओक्साबोक्षी रडत होती.
0: रडत होती?
1: हो, मला काहीच समजेना. मी विचारलं काय झालं, तर म्हणाली किती दिवसांनी भेटतात आणि प्रत्येक हुंदक्या हुंदक्यातून तिला झालेला आनंद प्रत्ययाला येत होता. जसा काही मी जन्मठेपेच्या शिक्षेवरून सुटून आलो होतो. नंतर मात्र तिच्या हे अंगवळणी पडलं.
0: आता तुम्ही निवृत्त झालात, कधी मधूनच त्या कारकिर्दीची आठवण येतच असेल, नाही का?
1: नुसती आठवण, जीव कासावीस होतो, काय सांगू. तो प्रसंग साक्षात उभा राहतो नजरेसमोर. धुपाचा वास सुटलेला आहे, प्रेक्षागारातून मंद चिरपणारा नाना अत्तरांचा एकवटलेला सुगंध, स्त्रियांनी केशकलापात माळलेल्या फुलाचा सुवास दरवळतोय, प्रेक्षकांची बाहेरून कानावर येणारी पुसट कुजबुज, रंगतेवतेला वाहिलेल्या नारळाच्या आघाताचा आवाज, त्यातल्या पाण्याचा उडलेला शिडकारा आणि ते ऑर्गनवरचे नांदीचे सूर. तुम्हाला सांगतो, अंगात संचार होत असे असला कसला तरी, एक मस्ती यायची, एक धुंदी चढायची संपूर्ण शरीरावर, गोड रोमांच उभे राहायचे अंगांगावर. ती आठवण नव्हे, पळापळानं येणारा तो मधुर अनुभव, तो साक्षात्कार, तो विसरता आला नाही, येणारही नाही. आता सुद्धा केवळ त्या स्मृतीबरोबर उठावा आणि प्रवेश करावा थेट रंगमंचावर असं वाटून जातं. पण
0: काकासाहेब, तुम्ही निवृत्त झालात त्यानंतर काही काळ तरी तुम्ही भूमिका करू शकला असतात, पण तरी तुम्ही हा निर्णय तडकाफडकी का घेतलात बरं?
1: त्याच असं आहे, आपण आता काम करू शकत नाही. याचा रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रत्यय येऊनच प्रेक्षकाकडून त्याचा प्रतिकूल प्रतिसाद मिळवण्याआधीच तो विचार केलेला बरा, नाही का?
0: तेही बरोबर.
1: आमच्या गडकरी मास्तरांनी म्हटलंय ना, जोपर्यंत स्वतःजवळ जगण्यासारखं काही आहे तोवरच मरण्यात मौज असते. तसंच आहे, जोवर आपल्या भूमिका यशस्वी होऊ शकतात याची खात्री असते, त्याच वेळी म्हणजे आपली असमर्थता सिद्ध होण्यापूर्वीच निवृत्त होण्यातच खरा शहाणपणा असतो.
0: तुम्ही अजात शत्रू म्हणून ओळखले जाता, अर्थात तुमचा स्वभावही तसाच आहे, यात काही वाद नाही म्हणा. पण काय हो, कधीच नाही का हो असा एखादा वादाचा प्रसंग आला तुमच्या आयुष्यात?
1: काय हो, हा काय.

0: मी कधी कुणाचा द्वेष केला नाही, कुणी माझा तिरस्कार केला नाही, म्हणजे प्रामाणिकपणे रंगभूमीची सेवा करण्याची कुवत आपल्या अंगी असली म्हणजे हा प्रश्नच उद्भवत नाही.
1: आपल्यावर लोकांनी अगदी अतोनात प्रेम केलं नाही का?
0: हो हो, अगदी खरं आहे ते. अहो, लोक नव्हे ते, प्रेक्षकही नव्हे, ती आमची साक्षात दैवत.
1: हो,
0: त्यांच्याच प्रेमावर आम्ही जगत असतो, आमचं अस्तित्व टिकून असतो.
1: काकासाहेब, तुमच्या दृष्टीनं तरुण पिढीनं हा व्यवसाय म्हणून पत्करावा की नाही?
0: अहो, हे आळवावरचं पाणी हो. एखादी भूमिका चांगली वाटली की एक छापच पडून जाते त्या भूमिकेची. मग विनोदी तर विनोदी, खलनायक तर खलनायक, आणि नायक तर नायकच. चतुराष्ट्र काम करणारे फारच क्वचित. त्यासाठी तेवढे नाट्यगुण अंगी असावे लागतात, श्रद्धा असावी लागते, जिद्द असावी लागते. नायक खलनायकापासून तो तहत विनोदी भूमिकेपर्यंत सगळ्या भूमिका मी केल्या, अगदी आत्मीयतेनं केल्या. हो, चरित्र अभिनेता होतो म्हणून माझा निभाव लागू शकला. शिवाय तुम्हाला सांगतो, इथं मोहाचे क्षण फार हो. त्या दृष्टीनं नट हा विरक्त असला पाहिजे, भूमिकेशी प्रामाणिक असला पाहिजे. अरे, तरला तो तरला, नाहीतर उजेडा देण्यापूर्वीच नामशेष व्हायला अवकाश नाही लागायचा. ही पथ्य पाळू शकेल त्यानं हे धाडस करावं.
1: खरंच आहे ग बाई हे. बरं काकासाहेब, आता या पिढीसाठी काही संदेश वगैरे?
0: संदेश? संदेश तुम्ही काय देणार? कलोपासना म्हणजे रंगदेवतेप्रमाणेच रसिकांची सेवा आहे. ही एक तपश्चर्या आहे, तिच्याकडे पाठ फिरवून चालत नसतं, ती पूर्ण करावी लागते. इतकं असूनही ती अपूर्णच राहते. मी इतकी वर्ष हे व्रत करूनही विद्यार्थीच राहिलो. एक भूमिका उत्तम झाली म्हणजे तो मोठा नट झाला हा समज, म्हणजे गैरसमज कुणी करून घेऊ नये. हो, निष्ठा पाहिजे, अभ्यासू मन पाहिजे, सूक्ष्म अवलोकन पाहिजे.
1: काकासाहेब, आता एक खासगी प्रश्न विचारते. हा, संसारात आपण अगदी सुखी आहात असं म्हणायला हरकत नाही का?
0: हो, संसारात मी खूप सुखी आहे. हो, थोबाडाला रंग लावलेला माणूस चार पावलं दूर ठेवण्यापासून तो आजच्या नटाचा गौरव करण्यापर्यंतचा काळ मी अनुभवलाय. मला सर्व काही मिळालंय, माणसाचं अतोनात प्रेम मिळालं. पण तरीही बाळानो, थोडीशी कुठंतरी खंत आहे हो. हे असं जखडल्यासारखं एका जागी खिळून राहणं ही एक फार निर्घृंग शिक्षा वाटते. त्या रंगभूमीवरच्या मधुर स्मृती चैन पडू देत नाहीत. सर्व इच्छा पूर्ण झाल्या, फक्त एकच इच्छा अपुरी राहिली, अर्थात ती आपल्या हातात नाही. सांगतो, एखादी भूमिका करता करता रंगभूमीवरच मृत्यू आला असता तर देहच नटराजाला अर्पण केल्याचं पुण्य लाभलं असतं. म्हणजे जिवंत असूनही यापुढं रसिकांची सेवा करता येत नाही या मरण यातना आहेत.
1: असं कसं म्हणता काकासाहेब? रंगभूमीवरून पाऊल बाजूला घेईपर्यंत आपण हजारो रसिकांना आनंद दिलाय, सुखवलं आहे, त्यांचा दुवा घेतलाय, खूप सेवा केलीत आपण. आता रूढीप्रमाणे धन्यवाद देण्यापूर्वी एकच अखेरची विनंती, आपल्या गाजलेल्या भूमिकांपैकी दोन तीन आपले छोटेसे प्रवेश करून वगैरे दाखवता का आपण?
0: प्रवेश? आता त्या प्रांतात आम्हाला प्रवेश नाही. हो, जरा मला हात देता का? पहिलात हा माझा एक पाय लुळा पडलाय, एक पाऊलही मला टाकता येणार नाही. आता अजूनपर्यंत आवाज शाबूद आहे, म्हणजे बोलणं आहे पण चालणं नाही. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे हे अशा वेळी नीट पडत. माझ्या उमेदीच्या काळातल्या भूमिका जे पाहू शकले नाहीत ते तुमचेच प्रेक्षक. असा दीड पायावर मी उभा राहिलो तर मला दीड शहाणा म्हणतील, दीड दमडीचा नट म्हणून हिणवतील. नाही नाही नाही, आता ते शक्य नाही. हेच दुःख सारखं मन कुरतडत असतं. जेव्हा आमचं वारेमाप कौतुक होत होतं, भूमिका साकार करण्याचा आमच्या अंगी सामर्थ्य होतं, त्यावेळी काही प्रवेश चित्रित केले गेले असते तर ह्या पिढीला ते दाखवता आले असते. त्यांनाही यथोचित कल्पना येऊ शकली असती आमच्याबद्दल. पण आता माध्यान्न तर टळलीच.

सायंप्रकाशही गेला आणि असे उतरत्या सांजेचे कातरवेळी तुम्ही आलात, हेही भलत्याच असेल. माफ करा बाळानो, तुम्ही खूप उशिरा आलात. मनात असूनही तुमची अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. आता आता ते होणे नाही, यापुढं कदापि होणे नाही.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य कातर वेळ. लेखक विठ्ठल पणदूरकर. सहभागी कलाकार मीरा रेगे, नीला प्रभू, प्रफुल्ल चेळकर आणि मोहनदास सुकटणकर. सादरकर्त्या करुणा देव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम नभोनाट्य. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10:59 होत आहेत. ठीक 11 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या. 11:05 आपण ऐकणार आहोत इंग्रजी बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अस्मिता वाहिनीचे प्रसारण आता समाप्त होत आहे. उद्या सकाळी 5:50 अस्मिता वाहिनीचे प्रथम प्रसारण सुरू होईल. मधल्या काळात आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे कार्यक्रम ऐकू शकता. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. जय हिंद.

AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपच्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. रात्रीचे 11:11 झाले आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. रात्री 10 झालेल्या नोंदीनुसार जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरींची नोंद करण्यात आली. कमाल तापमान कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 86% तर सांताक्रूज येथे 92% नोंदवण्यात आली. कुलाबा येथे 4.6 मिलीमीटर तर सांताक्रूज येथे 4.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या मध्यम सरींसह आकाश मुख्यतः ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आता जाणून घेऊया मच्छीमार बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. मुंबई आणि गोवा किनारपट्टीवर 2.9 ते 3.2 मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांना सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. आताच आपण जाणून घेतलं हवामानाचं वृत्त, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. AIR मराठी डिटेल

उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:13 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: आताच आपण ऐकलत मिलिंद जोग यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. आपण हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर ऐकत होतात.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण तुम्ही ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजकुमार नायगम यांचं तबलावादन, ताल 3 ताल. त्यांना सारंगी साथ केली आहे फारुक लतीफ यांनी. तर ऐकूया राजकुमार नायगम यांचं तबलावादन, ताल 3 ताल.

आताच आपण ऐकलत राजकुमार नायगम यांचं तबलावादन ताल तीन ताल. त्यांना तबला त्यांना सारंगी साथ केली होती फारुख लतीफ यांनी. प्रसारभारतीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:58 झाली आहेत.

0: या काही संदेश?
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.

0: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग तिसरा.
1: कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.
0: नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळी आपण कमोडोर इंद्रजीत शर्मा आणि विंग कमांडर हेमंत कुलकर्णी यांच्या कथा ऐकल्यात. आज आपण भेटणार आहोत विंग कमांडर पराग डोंगरे आणि ब्रिगेडियर बागुल यांना. विंग कमांडर हेमंत आणि पराग दोघेही बॅचमेट. एनडीएमध्ये त्यांनी एकदमच प्रशिक्षण घेतलेलं आणि दोघांची एकदमच निवड झाली ट्रान्सपोर्ट पायलट म्हणून. विंग कमांडर पराग यांच्या अनेक अनुभवांपैकी एक अनुभव आज आपण ऐकणार आहोत. अनोखी भेट.

There are few lucky men who get to pursue their hobby as a routine and get paid for it too. एका प्रसिद्ध रेस कार चालकाचे हे विचार. हे वाचताना मला वाटलं की तो माझ्याबद्दलच लिहितोय, कारण मी पण त्या फ्यू लकी मेन मध्ये मोडतो. भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट म्हणून कमिशन झाल्यावर एक स्वप्न सतत जगत असल्याचा अनुभव येत होता. पहिली 3-4 वर्ष फ्लाइंगचे बारकावे शिकल्यावर माझ्या मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा जोर पकडू लागली. त्यातच स्क्वाड्रनमधल्या एका अनुभवी वैमानिकानं सहज गप्पा मारताना बोलून टाकलं, अरे यार, तुमने सियाचिन नाही देखा तो कुछ नाही देखा. मग काय, हे सियाचिन प्रकरण आहे तरी काय हे कुतूहल मला स्वस्थ बसू देईना. त्यावेळेला माझं वय होतं 22-23. आत्मविश्वास दांडगा आणि नवीन चॅलेंजेस उचलण्याची हौस, जोश आहे पर होश नाही अशी थोडीशी परिस्थिती. मी लगेचच माहिती काढली. सियाचिन ग्लेशियर भारताच्या अति उत्तरेचा एक अत्यंत दुर्गम भाग. इथे भारत आणि पाकिस्तानी सेना आयबॉल टू आयबॉल बसलेल्या आहेत.

0: 1984 पासून अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करीत आपले बहादूर जवान तिथं सीमेची रखवाली करतायत. त्या फौजेला अन्न पुरवठा, अॅम्युनिशन आणि इतर सामग्री पोहोचवण्याचं तसंच जखमी जवानांना त्यांच्या पोस्ट पासून फील्ड हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम आपली चिता हेलिकॉप्टर्स करतात. पण इथल्या हेलिकॉप्टर युनिट मध्ये जाणं सोपं काही निवडक आणि क्वालिफाईड पायलट्सना तिथे जाता येत. मी पण चिकाटीनं मेहनत घेतली आणि एक दिवशी अचानक फ्लाइट मध्ये बसलो असताना माझा एक सहकारी येऊन मला म्हणाला, सर आपकी पोस्टिंग आ गई है लेह. पता नाही कॉंग्रॅट्स करू या नाही, मला मात्र एकदाची लेह पोस्टिंग झाल्याचा खूप आनंद झाला. माझ्याकडे वेळ फार नव्हता. माझ्या आधीच लेहला गेलेल्या माझ्या बॅचमेट्सकडनं मी शक्य तेवढी माहिती गोळा केली. जुजबी तयारी झाली, घरच्यांना पण कळवलं आणि बघता बघता मी लेहला जायला निघालो. चंदीगडहून AN-32 विमानानं लेह विमानतळावर जायचं होतं. तिथून पुढे माझा खास मित्र संधू मला घ्यायला येणार होता. दिवस होता 14 जानेवारी, म्हणजेच संक्रांत. एक ट्रंक आणि एक बेल्ट रोल सकट मी विमानात बसलो.
1: आजूबाजूला भाज्यांची पोती, रेशनची आणि दुधाची पाकिटं होती. विमान आर्मीच्या जवानांनी खचाखच भरलेलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताण दिसत होता, सुट्टी संपून परत युनिटला जाण्याचा. भल्या पहाटेच विमानाने आकाशात झेप घेतली. थोड्याच वेळात विमान हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा ओलांडून जाऊ लागलं. उगवत्या सूर्याची सोनेरी किरण एक अप्रतिम दृश्य दाखवत होती. ती सकाळ मी कधीच विसरणार नाही. लवकरच विमान लेहला लँडिंग करण्यासाठी उतरू लागलं. आर्मीच्या जवानांनी पटापट आपले पार्का जॅकेट चढवले. लेह रनवेवरचं अवघड लँडिंग कुशलतेने करत विमान अलगद उतरलं आणि दरवाजा उघडला गेला.
0: एक क्षणभर मला कळेच ना काय झालंय. एक जबरदस्त थंडगार हवेची लाट माझ्यावरती आदळली. ही तर माझ्या कल्पनेच्या बाहेरची थंडी होती. तेवढ्यातच मला संधूची पगडी आणि नंतर दाढी पिशातलं हास्य दिसलं. एक कडकडीत पिठी मारून तो म्हणाला, क्या दिन चुना है, कोल्डेस्ट डे ऑफ द इयर. आज टेम्परेचर -29 degrees है. पटकन ट्रंक घेऊन मी खाली उतरलो आणि सर्वात आधी जीप मध्ये बसायला निघालो. 4-5 पावलातच माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि श्वासच घेता येईना. कारण होत अति उंचीवरील विरळ हवा आणि प्राणवायूची कमतरता. लेहला नवीन येणाऱ्या सर्वांना हळूहळू याची सवय होते आणि नंतरच त्यांना आपली रोजची कामं नेहमीप्रमाणे करता येतात. लेहच्या फ्लाईंग मध्ये जितके दिवस तितके रोमांचक प्रसंग. रोज काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. त्यातलाच एक प्रसंग मला आठवतोय. लडाख भारतातला सर्वात मोठा जिल्हा पण सर्वात कमी लोकवस्तीचा, अत्यंत दुर्गम. पर्वतराजींमध्ये 10-15 घरांच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये हे साधे भोळे लडाखी लोक राहतात. या गावामध्ये रस्ते, वीज, शाळा, दवाखाने काही काही नसतं. बऱ्याचशा गावांचा तर हिवाळ्याचे 6 महिने बाहेरच्या जगाशी संपर्क पण तुटतो. अशा एखाद्या खेड्यात कोणी आजारी पडलं तर सर्वात जवळचं हॉस्पिटल म्हणजे लेहचं सरकारी रुग्णालय. पण आजारी माणसाला 60-100 किलोमीटर दूर नेणार कसं? म्हणूनच अशा वेळी वायुसेनेची हेलिकॉप्टर वापरण्याची तरतूद आहे. एक दिवस अशाच एका छोट्या खेडेगावातून एक लडाखी तरुण लेहच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला. 4-5 दिवसांचा प्रवास पायी करून तो आला होता. त्याच्या गावात त्याच्या बहिणीला तातडीने उपचाराची गरज होती. भर थंडीचे दिवस असल्याने बर्फाने बहुतेक रस्ते बंद झाले होते. लगेच कलेक्टर ऑफिसमधून आमच्या युनिटमध्ये रिक्वेस्ट आली. पण बरीच संध्याकाळ झाल्यामुळे पुढच्या दिवशी पहाटे हेलिकॉप्टर पाठवायचं ठरलं. मला या मिशनवर जाण्याची संधी मिळाली. ते गाव खूपच छोटं. तिथे दूरध्वनी, पोस्ट, तार ऑफिस काही काहीच नव्हतं. मग गावातल्या लोकांना कळणार तरी कसं की उद्या हेलिकॉप्टर येणार आहे म्हणून? त्यासाठी पण तोडगा होता. गावात ट्रान्झिस्टर रेडिओ होता. मग त्या दिवशी रात्रीच्या ऑल इंडिया रेडिओ लेहच्या बातमीपत्रात सांगण्यात आलं की अमुक गावात उद्या सकाळी हेलिकॉप्टर येणार आहे, गावकऱ्यांनी हेलिपॅड व पेशंटला तयार ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाबरोबर आम्ही निघालो. गाव इतकं छोटं होतं की कुठल्याही नकाशावर त्याचं नाव नव्हतं. मग त्या तरुणाला पण आम्ही बरोबर घेतलं गाव ओळखण्यासाठी. हवामान काही खूप चांगलं नव्हतं, आकाशात ढगांची गर्दी होती. सूर्यदेवाचं दर्शन मधून मधूनच होत होत. वाटेत छोटी छोटी खेडी दिसत होती. तिथल्या लोकांनी सुद्धा आदल्या दिवशीच्या बातम्या ऐकल्या असणार. काही लोक छतावर उभे राहून आम्हाला पुढची दिशा दाखवत होते. जवळजवळ 30-40 मिनिटांनी आम्हाला ते गाव दिसलं. अगदी छोट आणि डोंगर उतारावरचं गाव. गावाबाहेर एक छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर बर्फावर चालून चालून एक तात्पुरतं हे

0: माझ्या को पायलटची चुळबुळ मला न बोलताच खूप काही सांगून जात होते. मी त्या तरुणाला पेशंटला घेऊन यायला सांगितलं. तो पटकन उडी मारून नाहीसा झाला. 2-3 मिनिटात 4 जण त्या मुलीला घेऊन आले. ती तर बेशुद्धच होती. तिला आत ठेवल्यावर आम्ही तिच्या भावालाही बरोबर घेतलं. मी दरवाजा बंद करणार तेवढ्यात एका म्हाताऱ्या गावकऱ्यानं माझे पाय धरले. मी इशाऱ्यानं त्याला दूर जायला सांगतोय एवढ्यात एकानं माझ्या सीट खाली एक शाल सरकवली. मी ती पटकन बाहेर फेकली. आता त्या पहिल्या म्हाताऱ्यानं माझा हात घट्ट पकडला. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की हे त्या मुलीचे वडील आहेत. एवढ्यात को पायलटच्या शब्दांनी मी भानावर आलो. सर जल्दी निकलते है नहीं तो फस जाएंगे. मी त्याचा हात सोडवून दरवाजा लावला. तेवढ्यात त्याने आत काहीतरी टाकलं. हात जोडत तो मागे झाला. मला लक्ष द्यायला वेळ नव्हता. आम्ही टेक ऑफ करून सरळ लेह झालो. सरकारी हॉस्पिटलच्या हेलिपॅडवर त्यांना सोडेपर्यंत हवामान बरंच खराब झालं होतं. त्यांना सोडून परत लेह विमानतळावर येईपर्यंत आमची अगदीच दमणूक झाली होती. नंतर युनिट क्रू रूममध्ये बुखारी समोर बसून गरम गरम चहा पिताना मी सकाळपासूनच्या घडामोडींबद्दल विचार करत होतो. मला त्या म्हाताऱ्याचा चेहरा आठवला. मी पटकन जाऊन सीट खाली बघितलं. तिथे पडली होती एक जुनी चुरगळलेली 20 रुपयांची नोट. त्या म्हाताऱ्या बापाकडून मला मिळालेली सप्रेम भेट.
1: विंग कमांडर पराग डोंगरे नमस्कार. तरुणाईला आकर्षण असतं धाडस थरार याचं. जमिनीवर ठाम उभं असताना गगनाला गवसणी घालण्याचं स्वप्न ते बघतात. अशा तरुणांना हवाई दलात किती आणि कशी संधी आहे?
2: आयएफ मध्ये म्हणजे इंडियन एअरफोर्स मध्ये मुख्यत्वाने 2 प्रकारच्या एंट्रीज होतात. एक असते फ्लाइंग ब्रांच आणि दुसरी असते ग्राउंड ड्युटीज. फ्लाइंग ब्रांच साठी 12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स घेणं आवश्यक आहे आणि 12वीनंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा NDAची परीक्षा द्यायला लागते. ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन किंवा पदवीपर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं आहे त्यांच्यासाठी NCC सर्टिफिकेट किंवा CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची एक्झाम देऊन आपण वायुसेनेमध्ये पायलट म्हणून प्रवेश करू शकतो. तसंच इंजिनिअरिंग करणाऱ्या आपल्या मित्रांनाही फायनल इयरपासूनच टेक्निकल एंट्री स्कीममध्ये वायुसेनेत मिझाईल रडार इंजिनिअरिंग अशा महत्त्वपूर्ण ब्रांचेसमध्ये सुद्धा प्रवेश करता येतो. आणि या सर्व ब्रांचमध्ये मुख्य मुलींनाही वेगवेगळ्या शाखांमध्ये वायुसेनेत जॉईन होण्याची समान संधी आहे. आणि या सर्वांची डिटेल माहिती careerairforce.nic.in या वेबसाईटवर आपल्याला कधीही मिळू शकते.
1: डोंगरे सर, अनोखी भेट हा आपला अनुभव खरोखरच हृदयस्पर्शी असा होता. हवाई दलानं आपल्याला काय दिलं असं वाटतं?
2: खरं तर हा प्रश्न एखाद्याला विचारणं म्हणजे तुझ्या आई वडिलांनी किंवा तुझ्या शाळेने तुझ्यासाठी काय केलं किंवा तुला काय दिलं असं विचारण्यासारखंच आहे. कारण आज तर माझं जे अस्तित्व आहे जे आज मी आहे ते एअरफोर्समुळेच आहे. एक डिसिप्लिन लाईफ, समाजात प्रतिष्ठा, सुंदर लाईफस्टाईल, जीव तळणारे मित्र अशा अनेक गोष्टी वायुसेनेने मला दिल्यात. एअरफोर्सने मला फ्लाइंगमध्ये असे काही अनुभव दिलेत ते खरोखर मी गेल्या जन्मी खूप पुण्य केलं असणार आहे म्हणून मला मिळाले. एअरफोर्समध्ये आय वॉज लिव्हिंग अ ड्रीम अँड गेटिंग पेड फॉर इट ऑल्सो. आता मी सेवानिवृत्त झालो आहे पण अजूनही एअरफोर्सशी खूप जवळीक ठेवून आहे. आणि म्हणतात ना, यू कॅन टेक अन ऑफिसर आउट ऑफ द एअरफोर्स बट यू कॅनॉट टेक एअरफोर्स आउट ऑफ हिम.
1: धन्यवाद विंग कमांडर पराग डोंगरे.

0: सैन्य व सैनिकांच्या कथा म्हटल्या की आपण त्या जोडतो हार जीत, जय पराजय, आक्रमण माघार अशा शब्दांशी. या शब्दांच्या पलीकडेही असतो एक वेगळा मुलूख, मानवी नात्यांचा, स्नेह संबंधांचा. शस्त्रधारी सैनिकात दडलेला माणूस पाहण्याचा आपण क्वचितच प्रयत्न करतो. खर तर तोही असतो माणूस, फक्त थोड्या वेगळ्या मुशीतून घडलेला. युनिफॉर्मच्या मागे दडलेल्या माणसाचं दर्शन होतात आपल्या मनाचा हळवा कोपरा अधिकच हळवा होतो. अशीच एक कथा सांगतात ब्रिगेडियर जगदीशचंद्र बागुल. कारगिल संघर्ष अगदी टिपेला पोहोचला होता त्यावेळची गोष्ट. संघर्ष अटळ आहे असं दिसताच विविध भागात विखुरलेलं सैन्य सीमावर्ती भागात एकत्र झालं. एक एक शिखर घ्यायला सैनिकांना जीवाची बाजी लावावी लागली होती. रोजचा दिवस होता वेगळा आणि रात्रही. टेकड्यांच्या माथ्यावर बसलेले घुसखोर जिद्दी होते, ते सहजपणे हटणार नव्हते. म्हणूनच टेकड्या परत मिळवायच्या तर रात्रीचा हल्ला चढवावा लागत होता. एकाच प्रयत्नात यश प्रत्येक वेळेला मिळेलच याची खात्री नव्हती. पण आपणही माघार घेणार नव्हतो. प्रत्येक जण कोणतीही किंमत मोजून घुसखोरांना पिटाळून लावण्याच्या जिद्दीनं पेटून उठला होता.
1: अशीच एक रात्र बटाले क्षेत्रातील. आजची रात्र आपल्याला अनुकूल नव्हती. आपल्या सैनिकांची एक टोळी निघाली, मात्र तिला माथ्यापर्यंत पोहोचूनही माघार घेण्याची वेळ आली. माघार घेणंही सोपं नव्हतं. उंचच उंच कडे, सरळ सोट, झाडामाडांचा आधार नाही. चढणं जेवढं कठीण त्यापेक्षा उतरणं. शत्रू सावध झालेला, त्यानं फायरिंग सुरू केलेलं. सतत धडाडणाऱ्या तोफा, अंगावर भिरकावले गेलेले बॉम्ब, पायाखाली पण सुरुंग पेरलेले असंख्य अडथळे, या साऱ्यांपासून स्वतःला वाचवित तळावर परतण्याची कोशिश. आज माघार घ्यावी लागली तर परत उद्या पुनश्च हरिओम म्हणत हल्ला करण्याचा इरादा पक्का. आणि या सर्वांपेक्षा कठीण गोष्ट आपल्या पुढे असलेले सहकारी, ज्यांना तळापर्यंत पोहोचणं अशक्य झालंय असे. मधूनच त्यांचे विखुरलेले देह घायाळ झालेले, छिन्न विच्छिन्न कुडीतून प्राण गेलेले. यातूनच मन घट्ट करत, स्थिर ठेवत, केवळ आपलं अंतिम ध्येय पक्क करत परतणारा जवान काही अंतरावर आला आणि त्याला दिसला एक सहकारी. अजून शरीरात दुखदुखी कायम होती आणि मनात जिद्द निश्चय. मात्र चालणं अशक्य झालेलं, सरपटणंही अशक्य झालेलं, बोलणं जड. तो बोलण्यापूर्वीच त्याचे भाव कळले. पाठीवर शस्त्राचं ओझं होतच, तरी पटकन तो पुढे झुकला, सहकार्याला पाठीवर टाकलं आणि झपाझप पावलं टाकायला लागला. थोडा पुढे येतो तोच आणखीन एक सहकारी दिसला, अगदी तसाच. याला पाहताच त्याच्या आशा पालवल्या. तो बोललाच, मुझे इधर से ले चलो, मेरी बेटिया मेरी राह देखती है, उसकी माँ को कैंसर हो गया था, वो अब इस दुनिया में नहीं है. याची क्षणभर चलबिचल झाली. त्याची दर्द कळत होती, पण दोघांना उचलणं शक्यच नव्हतं. तोंडाने हां म्हणत त्यानं पायानं वेग दिला. सारे अडथळे पार करत तळाजवळ आला. त्याला बघताच तळावरची माणसं धावली. कोणतं दिव्य पार करून तो आला याची त्यांना कल्पना होतीच. प्रथम त्याने त्याच्या पाठीवरच्या सहकाऱ्याला स्ट्रेचरवर घेतलं.

0: त्याला प्यायला पाणी दिलं, पाठीवर हात ठेवला, पण तो बोलण्याच्या मूडमध्ये होता न थांबण्याच्या. त्याला त्याचा दुसरा सहकारी दिसत होता, त्याची वाट बघणारी प्यारी बिटिया दिसत होती. त्याला इथपर्यंत आणायचं, इथल्या मेकशिफ्ट हॉस्पिटलपर्यंत पोचवायचा इरादा पक्का होता. मग डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती. खरं तर परत फिरणं म्हणजे होतं स्वतःच्या पायांनी मृत्यूच्या जबड्यात चालत जाणं. पण
1: इतर कोणी काही विचारायच्या आत तो झपाझप निघाला. त्याच्या पायात एवढं बळ कुठून आलं होतं देवच जाणे. गेले कित्येक तास त्यांना विश्रांती नव्हतीच. तो घायाळ जवानांपर्यंत सहकाऱ्यांपर्यंत पोहोचला. अजून तो सहकाऱ्याच्या येण्याची प्रतीक्षा करत होता. नवे त्याला खात्री होतीच की त्याला असं घायाळ अवस्थेत कोणी सोडणार नाही. दोघांचे डोळे परस्परांना भिडले. दोघांनी परस्परांचे हात हातात घेतले. शब्दाविना संवाद उझाला आणि झटक्यात त्याला पाठीवर घेत जवान टेकडी उतरू लागला. साऱ्या दिव्यातून तो पुन्हा जात होता. पण मन थोडं शांत झालं होतं. आता तर त्याचं ध्येय पक्क होतंच. स्वतःला तर त्याला सुरक्षित परतायचं होतंच, पण त्याच्या सहकाऱ्यालाही सुखरूप परत आणायचं होतं. वरून शत्रूचं फायरिंग सुरू होतं. त्यात आता रात्रीचा अंधार दूर होत होता. प्रकाश तेजाळण्यापूर्वीच खाली उतरायचं होतं. एवढ्यात शत्रूनं त्यांना पाहिलं, हेरलं आणि नेमकी त्यांच्या दिशेनं गोळी आली. पाठीवरचं सहकाऱ्याचं ओझं थोडं डुचमळलं असं वाटलं. पण मनातले सारे विचार शंका कुशंका दूर सारत तो झपाट्यानं खाली आला. आल्यावर मात्र आता त्याच्या पायातलं त्राण संपलं. तो खाली कोसळणार तोच तळावरचे सहकारी धावले. त्यांनी याला आधार दिला आणि पाठीवरच्या त्याच्या सहकाऱ्याला खाली घेतलं.
0: पण त्याच्या सहकाऱ्याच्या कुडीतले प्राण निघून गेले होते. शत्रूच्या बंदुकीच्या गोळीनं आपलं काम केलं होतं. त्याचे डोळे सताड उघडे होते. जणू तो आपल्या लेकीला पाहत होता, निरखत होता, समजावून सांगत होता, बेटा मैं आ रहा हूं, तुम अकेले नहीं हो, मुझे आने में देरी हो गई तो भी चिंता मत करना, मेरी दोस्त तुम्हारी मदद करेंगे. आता सैनिक खरच थकला. त्याला तो सहकारी नव्हे तर त्यातला प्रेमळ पिता दिसू लागला. त्याच्या बेटीचं काल्पनिक चित्र उभं राहिलं. केवढी असेल ती, कशी असेल? आई वेगळी पोर बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. कल्पना करता करता तो त्याच्या स्वतःच्या घरी जाऊन पोहोचला. छोट्या खेड्यातलं छोट घर, आई बाबा बायको मुलं, त्यानं घाईघाईनं पत्र लिहिली. एक स्वतःच्या घरी आणि एक सहकाऱ्याच्या घरी. चिंता मत करना, मैं इधर एकदम मस्त हूं, जंग शुरू है पर चिंता की कोई बात नहीं, दुश्मन का समाचार लेकर मैं जल्द ही घर लौटूंगा. त्याला माहित नव्हतं की त्याची चिठ्ठी आधी पोहोचेल की त्याच्या सहकाऱ्याला, ज्याला त्यानं पाठीवर इथपर्यंत आणलं, त्याच्या घरी त्याला पोहोचवायला कोणी जाईल? त्याच्या बेटीची समजूत ते कशी काढतील आणि त्याची बेटी हे सारं कसं स्वीकारेल? धीरोदात्तपणे नाही, तिला सांगायलाच हवं. तुम्हारे पिताजी आखरी दम तक तुझे याद करते थे, उन्होंने तुम्हें लाख लाख आशीर्वाद भेजे हैं, हिम्मत से काम लेना. अरे तू शूर वीर की बेटी हो, भूलना नहीं, बड़ी होना, अपने बाप से भी बड़ी, फौज में दाखिल होना. प्यारे वतन के लिए देने लायक सबसे बड़ी चीज होती है प्राण. प्राण देने का मौका खाली नसीब वालों को ही मिलता है. भूलना नहीं, तुम्हारे प्यारे अंकल. त्यानं पत्र त्याच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्त केलं. आता मात्र गेल्या कित्येक तासांचा थकवा ताणतणाव त्याला जाणवला. ठणकणारं अंग, थकलेले पाय आणि दमलेलं मन, पाझरणारे डोळे. डॉक्टरांनी त्याच्या हातात गोळी दिली, पाण्याचा ग्लास पुढे केला. थोड्याच वेळात तो झोपी गेला गाढ. उद्या अधिक हिमतीनं लढण्याचा निर्धार करेल.

नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
8: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो,
8: आम्ही मजामस्तीही करतो,
6: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
5: आपुलकी आधार
6: प्रत्येक मंगळवारी
8: दुपारी 12 वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
8: आपुलकी या घरात.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

प्रसार भारतीच्या ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलं जैत्री जैत या चित्रपटातून आशा भोसले आणि रवींदर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाद मनोहर महानोर यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांचं गीत.
1: मी तर भोळी आहे.

आताच आपण ऐकलत पांडू हवालदार या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं, राजेश मुजुमदार यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलत मुंबईचा फौजदार या चित्रपटातून सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

आताच आपण ऐकलं गुपचूप गुपचूप या चित्रपटातून सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, मधुसूदन काळेकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत गंमत जम्मत या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, आणि याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमामधून मी आपला निरोप घेत आहे. प्रसार भारतीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1 वाजला आहे. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन, राग दरबारी, विलंबित गत 1 ताल, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. बंदिशीचे बोल विलंबित आणि द्रुतगत, रैन दिना नाही चैन अब मोहे. त्यांना तबला 7 केली आहे संतोष मिश्रा यांनी, हार्मोनियम 7 केली आहे अनंत केमकर यांनी. तर ऐकूया दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन, राग दरबारी.

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकलत दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन राग दरबारी. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी, हार्मोनियम साथ केली होती अनंत केमकर यांनी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1:30 वाजला आहे. आता ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.

त्यांनी पुण्याला पाठवलं. त्याच मिरजकरांनी केलेल्या रामकदमांचा सत्कार हा सगळ्यात मोठा सत्कार आहे असं रामकदम समजत असत. बाईसाहेब चित्रपटातलीच एक लावणी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया, रचना जगदीश खेबुडकरांची.

1991 साली मुंबईला राम कदम यांच्या काही मित्रांनी राम कदम गौरव समिती स्थापन केली आणि राम कदमांचा आणि नाना लोंढे या दोघांचा सत्कार केला. त्याचं कारण होतं, दोघांच्याही व्यवसायाला 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यामुळेच एक प्रचंड मोठा सत्कार त्यांनी तिथं आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, विशेष म्हणजे संगीतकार नौशाद हे प्रमुख वक्ते म्हणून होते. 26 सप्टेंबर 1991 रोजी त्यांचा सत्कार झाला. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होण्याआधी अनेक जणांनी राम कदमांना हार घातला, पुष्पगुच्छ दिलं आणि अभिवादनही केलं. प्रचंड गर्दी असल्यामुळं त्यांना अभिवादन करणारे रांगेत उभं राहून एक एक जण त्यांच्या पुढे येत होते. एवढ्यातच रांगेतून सुधीर फडके हे देखील राम कदमांच्या पुढे येऊन उभे राहिले. खरं तर सुधीर फडके म्हणजे राम कदम यांचे गुरुच. प्रत्यक्ष गुरूंकडून अभिवादन कसं स्वीकारायचं? राम कदमांनी लिहिले की अक्षरशः त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणीच आलं आणि राम कदमांनी सुधीर फडकेंना म्हटलं, फडके साहेब तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही रांगेतून यायचं नव्हतं, मला नुसता निरोप दिला असता तर मी तुम्हाला नमस्कार करण्यासाठी आलो असतो. त्यावेळेला सुधीर फडके फक्त हसले. राम कदमांनी वाकून त्यांना नमस्कार केला. सुधीर फडकेंनी त्यांना मिठी मारली आणि सांगितलं की गुरु म्हटलेलं मला आवडत नाही. खरं तर हा सुधीर फडकेंच्या मनाचा मोठेपणाच होता. बाईसाहेब चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकणार आहोत, मला रंभा उर्वशी लाजे.

मुंबईमध्ये रामकदमांचा जो सत्कार झाला 1991 साली, ज्याला ख्यातनाम संगीतकार नौशाद उपस्थित होते, त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले, जो अपनी खुद की महफिल में बैठकर दूसरों की तारीफ करता है उसका कद सबसे बड़ा ऊंचा होता है। राम कदम मेरे बड़े भाई है, हे ऐकून राम कदमांना देखील खूप आनंद वाटला। राम कदमांनीही सत्काराला मग उत्तर दिलं। त्यावेळेला ते म्हणाले की या व्यवसायामध्ये पहिल्यांदा मी रांगतच आलो, संगीतप्रेमी रसिकांनी मला करंगळी धरून कडेवर घेतलं आणि हृदयाजवळ धरलं, आता तर डोक्यावर घेतलेलं आहे याची मला जाणीव आहे। मी जी आजवर वाटचाल केली त्याचं सगळं श्रेय माझ्या गुरूंना आणि मायबाप रसिक संगीतप्रेमींना आहे। अजून देखील मी अपूर्ण आहे, या समाजासाठी मला खूप काही करायचं आहे। आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि माया मला लाभू द्या, एवढंच अपेक्षित आहे। राम कदमांच्या आयुष्यातला हा सत्कार अत्यंत हृदय सत्कार होता। अनेक रोटरी क्लब, लायन्स क्लब, खाजगी मित्रमंडळ, ऑर्केस्ट्रा अशा अनेकांनी रामकदमांचा सत्कार केला आणि त्याबद्दल रामकदमांनी कृतज्ञताही व्यक्त केलेली आहे। आता आपण बाईसाहेब चित्रपटातलेच सवाल जवाब ऐकूया।

राम कदमांच्या सत्काराच्या वेळेला अनेक मित्र अनेक हितचिंतक त्यांना भेटायला आले. नव्या जुन्या गप्पा होत असताना त्यांच्या एका तरुण मित्रानं त्यांना एका वेगळ्याच कोड्यात टाकलं. ते राम कदमांना म्हणाले, मला तुमचं चरित्र शब्दांकित करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून मला सगळी माहिती हवी आहे. सुरुवातीला राम कदमांनी थोडी टाळाटाळ केली, पण त्यांचे ते मित्र फारच चिकाटीचे निघाले. तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही म्हणाल त्या दिवशी मी तुमच्याकडे येत जाईन, थोडी थोडी माहिती घेत जाईन, माझी काहीच तक्रार नाही. तुमचं सगळं कथन मी व्यवस्थित लिहून घेईन आणि तुमचं चरित्र मी लिहून ठेवेन. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया, बाईसाहेब या चित्रपटातलं.

आणि खरं तर प्रेमानं त्यांना सांगितलं, रामभाऊ तुमचं चरित्र इतका विविधतेनं भरलेलं आहे, इतका समृद्ध आणि अस्सल अनुभव त्यामध्ये आहे, आठवणींचा हा खजिना आहे, पण या खजिन्याचं दार तुम्ही नुसतं किलकिलं केलं तरी अनेकांना बरंच काही त्यातून ज्ञान मिळू शकेल. गेल्या 50 वर्षातल्या चित्रपटांचा सगळा कालखंड उभ्या महाराष्ट्राला कळू द्या, तुमचे खरं तर महाराष्ट्रावरती उपकारच होतील. वर्तकांच्या या उद्गारावरती राम कदम विचार करू लागले आणि पुढच्या आठवड्यातल्या गुरुवारपासून ते लेखक राम कदमांना भेटायला येऊ लागले आणि येताना त्या मित्रांनी एक छोटा टेप रेकॉर्डरही समोर सोबत घेऊन आले आणि तो टेप रेकॉर्डर ऑन करायचे आणि राम कदम जे बोलत होते ते सगळं ते ध्वनिमुद्रित करून ठेवायचे. अर्थात त्यावेळेला कधी दिवाळीचे दिवस असायचे त्यामुळे फटाक्यांचा आवाज त्या मुलाखतीत रेकॉर्ड व्हायचा, कधी बाहेर कुत्र्याचं ओरडणं किंवा बाहेरचे आवाज देखील त्याच्यामध्ये येत राहिले, त्यामुळे मग पुढं त्यांनी टेपवरती रेकॉर्डिंग करणं बंद केलं आणि दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात केली. श्रोतेहो, कार्यक्रमाची सांगता आपण करूया एक गाव बारा भानगडी चित्रपटातल्या सुमन कल्याणपुरी यांनी गायलेल्या या गीतानं.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहात। मध्यरात्रीचे 2 वाजलेत। आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष। यानंतर ऐकूया कार्यक्रम अमृत कलश।
2: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत हरहुन्नरी साहित्यिक डॉक्टर अ ना रसनकुटे। मंडळी, आज त्यांच्याकडून आपण त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचं आपलं परिपूर्ण जीवन कसं घालवलं आहे आणि कशा प्रकारे ते त्या सगळ्याचा उपयोग करतात, परिपूर्ण नवीन अध्याय त्यांनी कशा प्रकारे सुरू केला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर रसनकुटेजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: अर्जुनजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन कशा प्रकारचं होतं।
3: सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन म्हणजे मी एका अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख असल्यामुळे वेळावर येणं, वेळावर जाणं, बाहेरचे जे अधिकारी येतात कामानिमित्त त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांची कामं वेळच्या वेळेत करून देणं, अशा गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं। दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाचं मराठी लोकराज्य, हिंदी लोकराज्य, इंग्लिश लोकराज्य हे माझ्याच विभागामध्ये असल्यामुळे त्यामध्ये जी काही आर्टिकल असतात ती आर्टिकल पहिली सुरुवातीला माझ्याचकडे यायची।
2: हा, म्हणजे तुम्ही शासकीय मुद्रणालयात होता।
3: हा, शासकीय। तर ती आर्टिकल माझ्याकडे आल्यामुळे जे काही त्याच्यात चांगलं असेल ते मला वाचायला मिळायचं।
2: बरं।
3: आणि तिथून नंतर मग माझ्या कामाला सुरुवात व्हायची। म्हणजे कामाला सुरुवात होऊन सगळं एकाच वेळेला घेत नाही, परंतु थोडं थोडं असं घेतात। तर जे वाचायचं असेल ते मी वाचून काही महत्वाच्या लोकांकडे ते काम सुपूर्द करायचो।
2: बर।
3: आणि ते काम करून घ्यायचो। तर असं करता करता माझ्या वाचनात बराच भर पडला आणि चांगलं लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली।
2: आणि मग तुम्ही लिखाणाला नेमकी कधी सुरुवात केली?
3: लिखाणाला मी तशी शाळेत असतेवेळी निलय कवी म्हणून आमच्याकडे शाळेमध्ये यायचे, त्यांच्या कविता ऐकून मी कविता करायला शिकलो।
2: बरं।
3: तर ते वर्षातून एखाद्या वेळी आमच्याकडे यायचे, त्यांच्या ते आम्हाला मुलांना कविता वगैरे म्हणून दाखवायचे आपल्या सोरची, आणि त्याच्या कविता त्या बालवयात मला एवढ्या आवडल्या की त्यांच्या कवितांच्या प्रेमात मी कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही। आणि मी माझ्या मोकळ्या वेळामध्ये निसर्गावर, आईवर, फुलपांखरावर अशा छोट्या मोठ्या कविता करायला लागलो।
2: बरं।
3: आणि तिथून माझी सुरुवात झाली। नंतर बऱ्याच कविता केल्या आणि नंतर मग कादंबरीकडे वळलो, सामाजिक कादंबरी। मी सामाजिक कादंबऱ्या 5 लिहिलेल्या आहेत आणि ते लोकांना आवडायला लागले, त्याच्यावर मला पुरस्कार मिळाले।
2: बर, पुरस्कार पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा 1-2 मिळालेले आहेत तुम्हाला, तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत। पण आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही सादर कराल का?
3: हो, नक्कीच। तर तो काळ म्हणजे एक काळ असा होता की कोणी मला ओळखतही नव्हते जास्त। तो काळ, तो काळ होता तसाच मी 1-0 होतो। तो काळ होता तसाच मी 1-0 होतो। नव्हते समोर काही तरीही मग्न होतो। साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, मान सन्मान माझा जपून मीच होतो। केली कधीच नव्हती कुणाची ही नालस्ती, माझ्याच वागण्याची निंदा मीच करीत होतो। जनमानसात माझी वा वा मुळीच नव्हती, थोरा मोठ्या नामी समजून घेत होतो। वाटे कधी मनाला, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, तेच ध्येय ठेवून पुढे सरसावतच होतो. माझेच अनुयायी, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, दृष्टी पथात त्यांच्या तेव्हा मी नग्न होतो. होते माझ्या आसपास, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, त्यांच्याच तिमिरात मी नित्य चाच पडत होतो. अनंत काळ माझा, अनंत काळ माझा गेला असाची वाया, अनंत काळ माझा गेला असाची वाया, माझेच अश्रुपसाया मीच पुढे होतो, माझेच अश्रुपसाया मीच पुढे होतो.
2: वा, खूप छान सुंदर अशी कविता लिहिली. मग अर्जुनजी मला एक आता सांगा की साहित्य क्षेत्रात तुम्ही जे आला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळालं का?
3: तसं मला बऱ्याच सुप्रसिद्ध साहित्यिकांचं कवींचं मार्गदर्शन मिळालं.
2: बर,
3: आता मुख्य म्हणजे माझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी माझी दोन पुस्तकं, एक कातळवेळ काव्यसंग्रह आणि एक मायाजाळ आदिवासी समाजावर कादंबरी,
2: बर,
3: ही पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते दादरला दुरुसभागृहामध्ये प्रसिद्ध झाली. एकाच वेळेला दोन पुस्तकं, त्यामुळे सुर्वे सरांनी माझं कौतुक केलं. ते म्हणतात एक पुस्तक प्रकाशन करायला किती मेहनत लागते आणि तुम्ही पहिलीच दोन पुस्तक, एका वेळेला दोन पुस्तकं.
2: बर,
3: आणि सगळ्या पेपरला लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम अशा चांगल्या चांगल्या पेपरना फोटोसहित बातमी आली. आमचे अधिकारी पण बघून मला सांगतात अरे बाप, आत्ता मात्र तुम्ही खरे साहित्यिक शोभलात.
2: म्हणजे तुम्हाला छान प्रसिद्धी पण.
3: हो हो, प्रसिद्धी भरपूर. आणि नंतर ते नंतर मधुमंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम प्राध्यापक, ह्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांची कवींची मला मार्गदर्शन मिळालं. कारण मी अंधेरीला राहायला होतो, त्यामुळे अधून मधून पुस्तकाला प्रकाशन घेण्याच्या निमित्ताने म्हणा, असं भेटण्यासाठी म्हणा, फोन करून त्यांना भेटायला घरी त्यांच्या जायचो आणि त्यांच्याशी संपर्क व्हायचा. पण त्यामुळे मला बरीच मदत झाली आणि मला एक प्रकारचा जो हुरूप येतो लिहायला, कार्यक्रम सादर करायला, तो हुरूप मला चांगला आलं, माझं मनोबल वाढलं. कुठचीही गोष्ट करतेवेळी पहिला म्हणजे ध्यास पाहिजे आणि आपलं तो ध्यास वाढण्यासाठी आपलं मनोबल वाढवणाराही कोणतरी पाहिजे.
2: अगदी बरोबर.
3: ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचं मला मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे आणखीन काहीतरी करावं असं मला मनापासून वाटायला लागलं आणि मी 24 पुस्तकं लिहिली.
2: वा, क्या बात आहे अर्जुनजी. त्यातल्या बऱ्याच तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले, तर आता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: हो, मला पहिलाच पुरस्कार जो मिळाला तो मायाजाळ ह्या कादंबरीला, आणि तो पण सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या हस्ते मिळाला. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की तत्पूर्वी मला पुरस्कार कधी मिळाला नव्हता आणि मी त्या पुरस्कारासाठी कधी खटपटही केली नव्हती. परंतु माझे एक खास मित्र दशरथ तळेकर हे मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष होते, तर ते मला बोलले की तुमची कादंबरी चांगली आहे तर तुम्ही ही पुरस्कारासाठी पाठवा. आणि मी पुरस्कारासाठी पाठवलंय आणि मला आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. आणि त्यापासून आतापर्यंत 65 पुरस्कार मला मिळाले, एकूण 65 पुरस्कार. हा, त्याच्यात दोन आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय मध्ये नेल्सन मंडेला पुरस्कार हा फार महत्वाचा.
2: तो नेमका कशासाठी दिला जातो?
3: तो म्हणजे आपलं कर्तृत्व बघून, कार्य बघून.
2: बरोबर.
3: तुम्ही काय कार्य करता हे बघून, म्हणजे माझं साहित्यामध्ये चांगलं. कारण मी साहित्यामध्ये अनार काव्य साधना ही संस्था निर्माण करून त्या संस्थेद्वारे विविध शाळेमध्ये, विविध कॉलेजमध्ये, विविध संस्थांमध्ये 100 अधिक मी स्वतःचे माझे कार्यक्रम केले महाराष्ट्रात.
2: बापरे. हो.
3: आणि त्या कार्यक्रमासाठी एवढी भटकंती केली, पूर्ण महाराष्ट्रात भटकंती केली. कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नंतर इकडे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, ह्या सगळीकडे मी भटकंती केली माझे हे कार्यक्रम सादर करण्यासाठी. त्यामुळे कसं माणसं ओळखायला पण मिळाली, मार्गदर्शन घेता आलं. आपल्याला जे काय पाहिजे ते लोकांमधूनच मिळते, आपलं ज्ञान लोकांमधूनच वाढते. तर ते पण मला लाभलं आणि माझी प्रगती होत गेली.
2: आणि मग तुम्हाला हा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आणि दुसरा कुठचा पुरस्कार म्हणाला तुम्ही?
3: थायलंडला मिळाला.
2: बरं.
3: हा,
2: विविध नामांकित संस्थांवर सुद्धा तुम्ही पदावर कार्यरत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल?
3: हा, मी मानवाधिकार म्हणजे वर्ल्ड ह्युमन राईट्स ह्या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे.
2: बरं.
3: हा, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही गेली 32 वर्ष आपल्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये कार्यरत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही

0: मी शाखा तयार केल्या, कारण मराठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि साहित्याचा पण प्रचार प्रसार व्हावा, लोकांचे हात लिहिते व्हावे, कवी लेखकांनी एकत्र यावे, यासाठी मी पालघर जिल्ह्यातून एक स्मरणिका पण काढली की काही कवी काही लेखक हे लांबून एकमेकांना ओळखतात परंतु जवळ कधी येत नाहीत, तर ते जवळ यावे, एकमेकांना एकमेकाची आपुलकी निर्माण व्हावी आणि मराठी साहित्यात त्यांचे हात लिहिते व्हावे, त्यांचं मनोबल वाढावं, ह्या दृष्टिकोनातून मी पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये शाखा तयार केली, त्याच्यात पदं निर्माण केली, त्यांना पद अध्यक्ष सरचिटणीस अशी पदं वेगवेगळी दिली आणि वर्षातून एक किंवा दोन तरी साहित्यिक उपक्रम राबवायचे. साहित्यिक उपक्रम म्हणजे कसे, कवी संमेलन ठेवायचं, साहित्य संमेलन ठेवायचं किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा ठेवायचा किंवा लोकांचं वाचनाकडे ओढा वाढला पाहिजे, वाचन चळवळ पण सुधारली पाहिजे, यासाठी चांगल्या लेखकांची एखादी कादंबरी वगैरे त्याचा पॅरेग्राफ वगैरे काय असेल चांगला आवडणारा तर तो वाचावा, म्हणजे इतरांना त्याचं ज्ञान मिळते, त्याचं महत्व कळते, तर असेही कार्यक्रम घेतले तरी चालेल असं आमचं त्यामागे उद्देश होता आणि म्हणून चांगलं चांगल्या तरीने पार पण पडले. लोक वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम करायचे, आम्हाला बोलवायचे, चांगले चांगले पदाधिकारी बोलवायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता पालघर जिल्ह्यामध्ये विष्णू सावरा हे पालकमंत्री होते, तर त्यांच्या बरोबर बसण्याची आम्हाला संधी मिळाली तेव्हा. हो, नंतर राजेंद्र गावित हे आमदार होते, खासदार होते, ते पण आमच्या कार्यक्रमाला यायचे.
1: साहित्य चळवळ सुरू करण्यामागे तुमचा जो उद्देश होता तो आणि प्रत्यक्ष भेटणं व्हायचं, त्यामुळे तो उद्देश पूर्णपणे सफल झाला म्हणायला हरकत.
0: बरोबर. गोव्याला राष्ट्रीय कवी संमेलन मध्ये मला निमंत्रित कवी म्हणून सतत 2 वर्ष आमचे खास ओळखीचे प्रसिद्ध साहित्यिक कवी विष्णू सूर्या वाघ हे पणजी कला अकादमीचे अध्यक्ष होते, तर सतत 2 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कवी संमेलन भरवलं होतं आणि त्या कवी संमेलनामध्ये सतत 2 वर्ष मला निमंत्रित कवी म्हणून निमंत्रण पाठवलं होतं. तर ह्या कवी संमेलनासाठी मी माझा एकच ध्यास कथा कवितेंचा प्रवास यामध्ये 8 कवी यांचा समावेश होता, 4 कवयित्री आणि 4 कवी. माननीय विष्णू सूर्या वाघ यांची परवानगी घेऊन ह्या 8ही जणांना मी गोव्याला आपल्या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतले, त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्या कवी संमेलनाचं नाव होतं काव्य होत्र, अखंड 76 तास हे कवी संमेलन चालू होतं.
1: अर्जुनजी, आता या वळणावर अजून एखादी तुम्हाला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कराल का?
0: हो हो, नक्की. कवितेचं नाव आहे माणुसकी. घेऊन का हीन आलो, घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. माणूस म्हणूनी जगत आलो, माणसाच्याच जन्मा येऊनी. मनात होते बरेच काही, मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. नाती मैत्री अशी जोडली, माणसातील माणुसकी पाहूनी. कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, गाडलो गेलो असतो कधी, धन्य जाहलो असतो मी अन, श्रेय लाटले असते कुणी. देणाऱ्याने बरेच देऊ केले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले. विवंचनेशी फारकत केली आता अन, समाधान शेवटी गवसले. फूल देता आले नाही जरी, फूल देता आले नाही जरी, का द्यावे कुणा काटे तरी. माणसाला माणूस म्हणून जगण्याची तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे. ह्या शेवटच्या पॅरेग्राफचा एवढाच उद्देश की एखाद्याचं आपल्याला चांगलं करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नये. एखाद्याला फूल देता आलं नाही तर ठीक आहे, परंतु त्याला काटे तरी देण्याचा प्रयत्न करू नये.
1: बापरे वा, किती सुंदर कल्पना. म्हणजे तुमची भावना जी आहे या मागची, अगदी प्रामाणिक भावना, ती खूप तुमच्या कवितेतून पूर्णपणे जाणवते.
0: बहुतेक माझ्या कविता अशाच आहेत की त्या प्रत्येक कवितेतून काहीतरी घ्यावं असं वाटते आणि म्हणूनच माझे 100 अधिक

0: महाराष्ट्रात कार्यक्रम केले.
1: बरोबर. आणि अर्जुनजी, तुम्हाला साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद भूषवण्याचा सुद्धा बहुमान तुम्हाला मला मिळाला आहे, तर तो अनुभव कसा होता?
0: हां, तर मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. नंतर तिथलं काम बघून आमच्या वरिष्ठांनी मला कोकण प्रदेशचा अध्यक्ष केला.
1: बरं.
0: हां, तर कोकण प्रदेशचा अध्यक्ष केल्याबरोबर आता काही लोकांना हेही माहिती नसते की कोकण प्रदेशमध्ये कुठचा एरिया कोकण प्रदेशमध्ये आला. तर कोकण प्रदेशमध्ये मुंबई, नवीन मुंबई, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा,
1: बरं,
0: हे एवढे सगळे जिल्हे मुंबईसह येतात
1: कोकण प्रदेश.
0: हा
1: बरं बरं.
0: तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी तालुका वाईज आणि जिल्हा वाईज शाखा तयार केल्या. त्या पण सगळ्या साहित्यिकांशी कॉन्टॅक्ट करून, आणि बरेच साहित्यिक नवोदित असू देत किंवा जुने असू देत मला ओळखतात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा वाईज तालुक्या वाईज अशा शाखा तयार केल्या. आणि ते शाखेतर्फे आम्ही वर्षातून एखादा किंवा दुसरा असे कार्यक्रम राबवतो, साहित्यिक कार्यक्रम. तर मी स्वतः पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गदी माडगुळकर, पद्मश्री नारायण सुर्वे, नंतर ग्रामीण साहित्य संमेलन, अशी मोठी मोठी राज्यस्तरीय संमेलनं मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सगळी आयोजित केली आणि ती यशस्वी करून दाखवली. तर त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी ग्रामीण साहित्य संमेलन 4 वर्षापूर्वी विरारमध्ये झालं राज्यस्तरीय, तर त्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. तसंच थायलंड, इंडोनेशिया, नंतर दुबई इकडे काही कवी संमेलन झाली त्याचा पण मी अध्यक्ष पद तिकडे भूषवली. गोव्यामध्ये अध्यक्षपद भूषवली, दिल्लीला 2 वेळा अध्यक्षपद भूषवली. तिथे माझ्या बाजूलाच उद्घाटक म्हणून आपले आठवले साहेब केंद्रीय मंत्री माझ्या बाजूलाच होते.
1: बर
0: हो, म्हणजे त्यामुळे काय मंत्र्यांबरोबर त्यांच्या पंगतीत बसायला एक संधी मिळाली. आणि हे सगळ्यांनाच मिळत नाही, आपण काहीतरी करतो त्याचं चीज पुढे होते आणि स्वस्त बसलो तर काही होणार नाही.
1: बरोबर. म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही अगदी नवीन अध्यायाला सुरुवात केली आणि तो अध्यायातच तुम्ही अर्जुनजी वयाची 75 पार केलेली आहे, तर अतिशय परिपूर्ण असा नवीन अध्याय तुम्ही निवृत्तीनंतर सुरू केला आणि इतकं सुंदर आयुष्य निवृत्तीनंतर तुम्ही जगताय. तर आता शेवटाकडे आपल्या मुलाखतीचं आपण शेवटाकडे येतोय, तर जाता जाता कवितेतून आमच्या रसिक श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशावेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यापुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. जीवनाच्या औंधार्याला सीमा नसते, त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या अर्थतेवर अवलंबून असत.
1: अतिशय सुंदर, म्हणजे किती छान प्रकारे तुम्ही, म्हणजे त्याला एक ओघवती आपण शैली म्हणतो ती अशी, आणि रसाळ तुमच्या वाणीद्वारे तुम्ही हे सगळं सादरपण करता. निवृत्तीनंतर एवढं परिपूर्ण आयुष्य तुम्ही जगताय आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीत आलात त्याबद्दल मनापासून आभार.
0: धन्यवाद.

0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम अमृत कलश. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 2:25 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

पिंजरा या चित्रपटातील वाघ्या आणि सहकारी यांनी गायलेलं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण आताच ऐकलं.

आताच आपण ऐकलत मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून बेला शेंडे यांनी गायलेलं, अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं, सतीश राजवाडे यांचं गीत.

राम राम या गंगाराम चित्रपटातील उषा मंगेशकर महेंद्र कपूर यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं, दादा कोंडके यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं.

आताच आपण ऐकलत हॅपी जर्नी या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, करण कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं, क्षितिज पटवर्धन यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलत मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं गीत.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: होता.
1: आताच आपण ऐकलत नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. प्रसारभारतीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 3 वाजत आले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्समधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्त्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
0: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काय सांगा?
1: आपण जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाहीये. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात, पण स्त्रियांमध्ये रोज केस धुऊ नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा. आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील

0: तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळेला तुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात.
0: आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी, ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो, त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत, आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवला तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही. तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये. पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात, तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं, त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवर नुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये. तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये, पण तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणत जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकसं कोमट करून लावा, कारण केसांच्या मुळाशी
1: मॉइश्चर केसामध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जातं. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा एक दोन तासपर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला, म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा

0: येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये. कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झाले हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो.
0: कोंडा नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचा रोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाड नांदेडून, बोरगाव इथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
2: डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा?
0: कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं. पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचंही प्रमाण वाढलंय, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत, त्याबद्दल काय सांगाल?
0: केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
0: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्या मागून आपल्याला कारण कळू शकते तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबवू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
1: नमस्कार.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलते आहे खारघरवरनं. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केस

0: त्यांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे. तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं, मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न. केस पांढरे होत आहेत, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना? कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे 2 प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
1: पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुलापासून तेल जास्त सुटतंय. मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका. मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे, निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवते की जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय, त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा, आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादनं घ्यायचा प्रयत्न करा.
2: नमस्कार.
3: तर माझं एक म्हणणं होतं की आता कोंडा बी जे असतो ना, आता जे आता तेल जे निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी? खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघलेत, मग कुठले वापरलं पाहिजे?
1: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेल आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा.
2: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगा?
1: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना की जेव्हा 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनर सारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, अति जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल

0: केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगलं आहे.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे सांगा.
0: आपला आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फ्रूट या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन बी 12, विटॅमिन डी हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे, पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणंसुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच, पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा पण येतं, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला, आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हार्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार.
2: हा, माझं एक कसं आहे, माझ्या मुलाला समोरून असे केस गेलेले आहेत, तर त्याच्यात जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे साई असू शकतं. साई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला अलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे, त्याला अलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे तर यावेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार.
2: मी विजयकुमार सण बोलते, बस्टवा तालुक्याचे, जिल्हा कोल्हापूर इथून. तिथे आमच्या शेजारीमध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केस सगळे गेलेत पुढचे, त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं, गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा, याच्यामुळे कारणं बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्स मधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केस गळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो, पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि

0: त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ऍसिड हे घेणं खूप महत्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते, त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो, आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील, त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्वाचं आहे चेतना, की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडीत आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 3:30 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम मिश्र संगीत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, नितीन आखवे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं.
1: जसं जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, गन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ.

आताच आपण ऐकलत उषा मंगेशकर यांनी आताच आपण ऐकलत उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत.

आताच आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ

0: खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजामस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
5: आपुलकी आधार.

0: आताच आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल अरुण अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. आपण ऐकत होतात मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

प्रसार भारतीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण हे प्रसारण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शाश्वती सहा यांचं सतारवादन, राग जॉनपुरी, मध्यलय गत छपताल, द्रुतगत 3 ताल. त्यांना तबला 7 केली आहे अजित पाठक यांनी. ऐकूया शाश्वती सहा यांचं सतारवादन, राग जॉनपुरी.

0: आताच आपण ऐकलत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये शाश्वती सहा यांचं सतारवादन राग जौनपुरी, मध्यलयगत जपताल, द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आग्रहात.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन राग अहिर भैरव. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत तेरोही गुण गायो, द्रुतगतचे बोल आहेत ध्यान धरू तेरे नाम. त्यांना आपला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वागल यांनी. तर ऐकूया मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन राग अहिर भैरव.

0: ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकलत मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती प्रकाश वागल यांनी.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 5 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलात आराम हराम आहे ह्या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अरुण पडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं, शंकर एहसान लॉ यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश कांगणे यांचं गीत.

गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.